25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 1600 आणि 83800 1612.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 19 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्याला देवाची नड वाटते का? एक मनुष्य प्रवासाला निघाला, त्यानं बरोबर आपलं सामान घेतलं. तो पान तंबाखू खाणारा होता, त्यानं तेही सगळं साहित्य बरोबर घेतलं होतं. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळानं त्यानं पानाचं साहित्य काढलं, तेव्हा त्याच्या ध्यानात आलं की अरे, आपण चुन्याची डबीच विसरलो होतो. त्यानं पुन्हा पुन्हा सामान शोधलं, त्याला मोठी चुटपुट लागली. कुठं काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटायचं चुन्याची डबीच पडली. कुणी त्याच्याशी बोललं की त्याला वाटते आपल्याला हा चुना हवा आहे का असं म्हणून विचारतोय. तर तात्पर्य काय की ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्या गोष्टीची आपल्याला नड लागते, ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची कधी नड लागली आहे का? आपण आपल्या घरातल्या सगळ्या वस्तू आपल्या म्हणतो, बायको मुलं घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्यंभूत माहिती असते, परंतु देवघरातला देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपलासा वाटला आहे का? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचं प्रेम लागेल कसं? देवाचं प्रेम लागायला हवं असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे, व्यवहार न सोडावा. पण विषयाकडं गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते आणि म्हणून तिला भगवंताकडं गुंतवावं. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे, देवा वाचून आपलं नडतं असं वाटलं पाहिजे. ज्याचा आपण सहवास करतो त्याचंच आपल्याला प्रेम लागतं, ज्याचं प्रेम लागतं त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच सहवासामध्ये किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कोणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो बसलो की त्याचं प्रेम आपल्याला लागतं. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, बरं आहे भेटू पुन्हा, तुमच्याबरोबर वेळ खूप आनंदात गेला, तुम्ही आणखीन बरोबर असता आमच्या तर बरं झालं असतं. थोड्याशा सहवासानं जर एवढं प्रेम उत्पन्न होतं तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचं किती प्रेम मिळेल. आणि म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. भगवंताच्या सहवासामध्ये राहायचं म्हणजे अहमपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारं कर्म त्याच्या कृपेनं होतं आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदानं धावत येईल. नामानं काय होणार आहे असं मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचं प्रेम आलं त्यानं भगवंतालाच आपलंसं केलं यात शंका नाही. नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमानं प्रथम मुमुक्षू मग साधक आणि पुढं सिद्ध होतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्प
3: भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 231 दशक 18 समास 6 उत्तम पुरुष निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ अफजलखानाच्या वधानंतर श्री शिवाजी राजे समर्थांच्या दर्शनाला आले असता हा समास सांगितलेला आहे नाना वस्त्र नाना आभूषणे यांनी शरीर शृंगारले जातं त्याप्रमाणे विवेक विचार राजकारण याद्वारे आपलं अंतर्मन शृंगारलं जातं शरीर सुंदर सतेज असावं वस्त्र आभूषणांनी सज्ज केलं परंतु चातुर्य बीज नसेल तर त्याला कधीही शोभा येणार नाही कठोर वचनी हेकट वक्रतुंड अखंडपणे गर्वाने वागणारा अभिमानी व्यक्ती असेल त्याच्या मनामध्ये न्याय नीती कधी येणार नाही एखादा शीघ्रकोपी असेल कधीही मर्यादा न बाळगणारा असेल त्याला राजकारणामध्ये संवाद साधता येणार नाही काही बेईमान असतील खोटारडे असतील कधीही सत्य वचन न बोलणारे असतील पिशाच्यासारखे दुष्ट असतील त्यांना राक्षस म्हणावं समयासारखा समय येत नाही एकच नियम नेहमी लागू पडत नाही काही नियम धरला तर राजकारणामध्ये अंतर पडतं अति सर्वत्र वर्जावं प्रसंग पाहून चालावं विवेकी माणसाने हट्टीपणा किंवा निग्रह करू नये खूपच हट्ट केला तर वेगवेगळे तट पडतील कधीतरी मध्य शोधलं पाहिजे ईश्वराची आणि महामायेची कृपा असली तरीही स्वतः विवेक करणं आवश्यक आहे अखंड सावधान राहावं आणखी काय सूचना करावी परंतु काही एक सांगितलं पाहिजे समर्थांपाशी पुष्कळ लोक आहेत त्यांचा अभिमान टिकला पाहिजे न डळमळणाऱ्या निष्ठेने लोक जमवले पाहिजेत म्लेंच्छ दुर्जन आहेत त्यांचं बंड खूप माजलेलं आहे म्हणून अखंड सावधान राहावं सगळं करणारा ईश्वर आहे त्याने ज्याचा स्वीकार केला आहे त्या पुरुषाचा विचार विरळ लोकच जाणतात न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार यांची परीक्षा करणं हे ईश्वराचं देणं आहे सावधपणे महायत्न करणं वेळप्रसंगी धीर धरणं अद्भुत कार्य करणं हे ईश्वराचं देणं आहे यश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणांना सीमा नाही त्याला दुसरी उपमा नाही हे ईश्वराचं देणं आहे देव ब्राह्मण आचार विचार हा कित्येक जणांना आधार आहे सदा परोपकार घडतो हे ईश्वराचं देणं आहे इहलोक परलोक पाहणं अखंड सावधपणे राहणं अनेक लोकांना सहन करणं हे ईश्वराचं देणं आहे देवाची बाजू घेणं ब्राह्मणाची चिंता वाहणं अनेक लोकांना सांभाळणं हे ईश्वराचं देणं आहे धर्मस्थापना करणारे नर हे ईश्वराचे अवतार आहेत आणि पुढेही होतील हे ईश्वराचं देणं आहे उत्तम गुण ग्रहण करणारा तर्क तीक्ष्ण विवेक असलेला धर्मपालनाची इच्छा पुण्यश्लोक हे ईश्वराचं देणं आहे सगळ्या गुणांचं सार म्हणजे ज्याने इहलोक आणि परलोकीचा विचार करून पाहिलं पहिलं पार जाण्यासाठी तजवीज केली आहे हे ईश्वराचं देणं आहे असं समर्थ म्हणतात इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास षष्ठ समाप्त

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. श्रोत्यांनो नमस्कार. आपलं तन मन राममय होणं हेच महत्भाग्य होय. आपण राममय झाल्यावर होतं तरी काय बरं. तर ऋषी मुनींच्या मनामध्ये नित्य नांदणारा तो कमलनयन दशरथ कुलदीपक कौसल्यानंदन प्रभू रामचंद्र, त्याचा नित्य छंद आपल्यालाही जडतो, जन्मसार्थकी लागतो. हेच भाव व्यक्त करणार केशव स्वामी यांचं गीत, गायलेलं आहे माणिक वर्मा यांनी, संगीतकार राम फाटक.

जिथं मन गुंतलेलं असतं तिथंच प्रेमभक्तीभाव निर्माण होतो. गोकुळातल्या गोपींच्या मनामध्ये हीच मधुरा भक्ती नित्य नांदत असायची. अहो, म्हणून तर त्या देहभान हरपून तल्लीन व्हायच्या. ह्याच मधुरा भक्तीची प्रचिती माणिक वर्मा यांनी गायलेल्या संजीवनी मराठे यांच्या गीतामधून आपल्याला येते. स्वरसाज प्रभाकर जोग यांचा.

हृदय हो, राम नाम हाच श्वास आणि ध्यास होतो तेव्हाच हा रामरूपी राजहंस आपल्या मानस सरोवरामध्ये नित्य विहरतो. आई अंबे वसुंधरेला अशी प्रार्थना केली जाते की या रामरूपी राजहंसाचं प्रत्यक्ष दर्शन मला केव्हा होईल ग? अर्थातच त्यासाठी वृत्तीनं राम जाणला पाहिजे, वृत्तीनं राम. जे उपाध्याय यांच्या गीतामध्ये हेच भाव व्यक्त झालेले आहेत. व्हेड आंबेकर यांच्या संगीत नियोजनामध्ये हे गीत गायलेलं आहे माणिक वर्मा यांनी, रामचंद्र मनमोहन.

श्रोते हो, विठ्ठलानं नैवेद्य खावा म्हणून छोट्या नामदेवानं विठ्ठलाजवळ अगदी हट्टच धरला. हाच समर्पण भाव आपल्या मनात नित्य नांदत असला पाहिजे. हेच सांगणारं SS बापट यांचंही भक्तिगीत. गायिका माणिक वर्मा. विनवी नामा विठुरायाला, घासमुखी हा घ्यावा देवा, गोड करा ही सेवा.

श्रोते हो, तृप्त गृहिणी कशी असते बरं? तृप्ती तृप्ती म्हणजे नेमकी असते तरी कशी? श्रीकृष्णानं रुक्मिणी हरण करून तिचं पाणी ग्रहण केलं. त्यावेळी रुक्मिणीच्या मनीचे सफल प्रीतीचे तृप्त भाव वसंत निनावे यांनी एका गीतामध्ये फार सुंदर वर्णिले आहेत. रंजना प्रधान यांच्या स्वरसाजामध्ये प्रसन्न गायन केलेलं आहे श्यामा चित्तारी यांनी.

0: श्रोतेहो, आज इथेच थांबूया. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघ.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
3: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
7: विश्वास नाशिककरांचा.
6: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 17व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या भागामध्ये आपण रवींद्रनाथ हे अष्टपैलू साहित्यिक कसे होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. रवींद्रनाथ टागोरांवर रवींद्रनाथ 3 व्याख्यानं असं छोटेखाने पु ल देशपांडे यांचं एक पुस्तक आहे. त्याचा उल्लेख मी मागच्या एका भागामध्ये केला होता. हे पुस्तक इतकं सुंदर आहे की मोठमोठ्या ग्रंथांमध्ये जो आशय आणि जे सौंदर्य क्वचितच दृष्टीला पडतं ते केवळ या 112 पानं असलेल्या पुस्तकामध्ये बघायला मिळतं. पु ल देशपांडे नावाच्या एका सिद्धहस्त लेखणीचा आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा हा चमत्कार आहे. पु ल देशपांडे टागोरांबद्दल म्हणतात, रवींद्रनाथांची अशरीरिणी प्रतिभा मला त्यांच्या कथा, कविता, कादंबरी, नाटक, निबंध, चित्र, संगीत अशा विविध रूपानं भेटत असते. रवींद्रनाथांसारखे महान साहित्यिक जरी देहानं आज आपल्यात नसले तरी आपल्या साहित्याच्या रूपानं ते अजरामर आहेत. प्रसंगी हयात असणाऱ्या माणसांच्या भेटी देखील दुर्मिळ होतात किंवा मोठ्या प्रयत्नानं होतात, पण रवींद्रनाथांसारखी माणसं की ज्यांनी अपार असं साहित्य धन अक्षरवाङ्मय मागं ठेवलं आहे ते त्यांच्या साहित्यातून आपल्याला हवं तेव्हा भेटू शकतात किंवा आपण त्यांना हवं तेव्हा भेटू शकतो ही मौज आहे. त्यांचं कोणतंही पुस्तक उघडावं आणि त्यांच्या सहवासात रमून जावं. मंडळी, हे केवळ रवींद्रनाथांच्या साहित्याबद्दलच खरं आहे असं समजू नका. कोणत्याही महान साहित्यिकाच्या बाबतीत ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. ही माणसं जेव्हा आपल्याला त्यांच्या साहित्य रूपानं भेटतात तेव्हा ती त्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतात, आपल्या समस्यांवर उत्तर सांगतात, आपल्याला धीर देतात आणि आपलं जगणं, आपले अनुभव अधिक समृद्ध करतात. जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा आणि सौंदर्यवादी दृष्टिकोन प्रदान करतात. अशा व्यक्तींनी काळावर मात केलेली असते ते आणि त्यांचं साहित्य हे कालातीत असतं. असं साहित्य हे पिढ्यांपिढ्यांचा वारसा बनतं, त्यांना मार्गदर्शन करीत राहतं, त्यांच्यापुढे आदर्श ठेवतं. रवींद्रनाथांच्याच शब्दात जर सांगायचं झालं तर असं म्हणता येईल, मरण सागर पारे तोमरा अमर तुमा देर सुमरी रेखे गेले बानी सेजे अभय अशोक जय होक जय होक तारी जय होक तोमा देर सुमरी. या बंगाली भाषेतील ओळींचा अर्थ असा की मरण सागर पार तुम्ही अमर, आम्ही तुमचं स्मरण करतो. अभय अशोक अशी वाणी तुम्ही मागं ठेवून गेला आहात. जय असो जय असो तिचा जय असो आम्ही तुमचं स्मरण करतो. टागोरांनी एवढं अक्षरधन मागं ठेवलं आहे की बंगालमधील नामवंत लेखक, कवी, संगीतकार, चित्रकार या सगळ्यांना त्यांचा मागोवा घेत घेत, मार्गदर्शन घेत वाटचाल करावी लागते. त्यांच्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात
टागोरांच्या साहित्याचे कलेचे संस्कार भिनलेले आहेत. रवींद्रनाथांनी कलेच्या ज्या ज्या क्षेत्राला स्पर्श केला त्या त्या ठिकाणी आपला ठसा उमटवला. त्यांचा स्पर्श हा सुवर्ण स्पर्श ठरला. रवींद्रनाथांनी आपल्या जीवनात ज्या ज्या गोष्टींना स्पर्श केला तो एका चैतन्याचा, एका प्रतिभावंताचा आणि एका महाकवीचा स्पर्श होता. मग त्या गोष्टी म्हणजे त्याने निर्माण केलेलं शांतिनिकेतन, विश्वनिकेतन किंवा श्रीनिकेतन यासारख्या पार्थिव गोष्टी असो किंवा साहित्य, कला यासारख्या अपार्थिव प्रांतात केलेली मुसाफिरी असो, मंडळी त्यांनी जवळपास 2500 गाणी लिहिली. केवळ गाणी लिहूनच ते थांबले नाहीत तर त्यांना चालीही दिल्या. या माणसानं 40-50 नंतर चित्र काढायला सुरुवात केली आणि तब्बल 2500-2500 अक्षरचित्र ते मागं ठेवून गेले. टागोरांच्या कवितेत बहुतेक सगळे विषय आलेले आपल्याला दिसतात. त्यामध्ये देशप्रेम आहे, परमेश्वराची भक्ती आहे, निसर्गाच्या सौंदर्याचं वर्णन आहे, निर्व्याज उदात्त अशी प्रेमभावना आहे. पण त्याच्या बहुतेक कवितांमध्ये आपल्याला निसर्ग प्रतिबिंबित झालेला दिसतो. निसर्गातील सौंदर्यामागं असणारं ईश्वराचे अदृश्य हात त्यांना वेळोवेळी दिसतात. त्यात त्यांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला दिसतो. एका प्रसंगी त्यांनी पाहिलं की शरदातले ढग निळ्या आभाळात विहार करताना खाली असलेल्या भाताच्या पिकावर छायाधरीत तरंगत होते. या अद्भुत दृश्याचा त्यांच्या मनानं ताबा घेतला. त्यांना हे सुंदर दृश्य निर्माण करणाऱ्या कारागिरांच्या हातांची आठवण झाली. आपल्या कवितेत ते म्हणतात, खेळ चालला हाज लपंडावाचा, छाया आणि प्रकाशाचा, भाताच्या शेतातून झपाट्यानं जाताना निळ्या आकाशात तरंगणाऱ्या पांढऱ्या ढगांचा, तो ताफा हाकणारं कोण आहे बरं. त्यांच्या शरदोत्सव या संग्रहातली ही कविता. त्या अदृश्य हातांचा शोध घेण्याची उत्कंठा त्यांच्या मनात सदैव जागृत होते. अशाच एका प्रसंगी वर्षा ऋतूच्या आगमनाच्या वेळी आकाशात जमलेल्या ढगांच्या विविध रंगांमुळे रवींद्रनाथ थरारून जातात. त्या विविधरंगी आकाशाची तुलना ते मोराच्या पिसाऱ्याशी करतात. पावसाळी ढगांच्या सौंदर्यानं ते मोहित होतात. एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदी होतात. त्यातच परमेश्वराला शोधण्याची त्यांची उत्कंठा या ओळींमध्ये आपल्याला दिसते. ते म्हणतात, मयुरापरी नाचे आज मन माझे रे, शतशत रंगात उसळती मम भावना, फुललेल्या मयूर पंखापरी मोहोरलेली मम दृष्टी आकाशी लावणी, त्या उल्हासी करत्यासी मी शोधितो रे, शोधितो रे. मंडळी, पुढं त्यांनी कथा, कादंबरी, नाटक असे अनेक साहित्य प्रकार हाताळले. पण त्यातही त्यांची कविता आणि कविमन प्रामुख्यानं दृग्गोचर होतं. त्यांच्या कवितेत रसिकांना भरभरून देण्याचं सामर्थ्य आहे. आपली चोंजळ घेण्यासाठी अपूर्ण पडते. आपल्या प्रत्येक रचनेत ते काहीतरी मौल्यवान संदेश देऊन जातात. त्यांची झोळीची गोष्ट सांगणारी एक अप्रतिम कविता आहे. त्या कवितेत एक भिकारी भिक्षा मागत सर्वत्र हिंडत असतो. एकदा सकाळी तो असाच भिक्षा मागत हिंडत असताना आकाशातून एक सुवर्ण रथ त्याला त्याच्या दिशेनं येताना दिसतो. रथ त्याच्याजवळ येऊन थांबतो.
आता आपल्याला काहीतरी मौल्यवान भिक्षा मिळणार अशा अपेक्षेत तो असताना रथातील राजा खाली उतरतो आणि चक्क त्याच्यापुढं हात पसरून ओम भवती भिक्षां देही असं म्हणतो. भिकारी तर एकदम बावरूनच जातो. ही कसली क्रूर चेष्टा असं त्याला वाटतं. तरी तो आपल्या झोळीत हात घालून चिमुटभर धान्य त्या राजराजेश्वराच्या उंजळीत टाकतो. घरी येतो आणि पाहतो तर झोळीत काही सुवर्णकण चमकत असतात. इथं गोष्ट म्हणजे ती कविता संपते. पण आपलं विचारचक्र सुरू होतं. मनात काहीतरी पेरून जातं. प्रत्येकाकडे देण्यासारखं काहीतरी असतंच. तो विश्वाचा निर्माता रिकाम्या हातानं कोणालाच या धरेवर पाठवत नाही. ज्यानं जीवनाचा हा उत्सव मांडला आहे आणि त्यात तुम्हाला सामील होण्याचं निमंत्रण दिलं आहे, तो तुम्हाला या जगात भिकारी म्हणून कसं पाठवेल? भिकारी म्हणून तुम्ही या उत्सवात सामील व्हावं अशी त्याची इच्छा तरी असेल का? त्यामुळे परमेश्वरानं जर तुमच्याकडे काही मागितलं तर माझ्याकडे काहीच नाही असं न म्हणता तुमच्याकडे जे सर्वोत्तम आहे ते त्याला देऊन टाका. तुम्ही जे द्याल त्याचं सोनं होईल, ते शतपटीनं परत मिळेल. जीवनाचा अमूल्य संदेश देणारी ही झोळीची गोष्ट. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात तसं, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे तसं जीवनावर

अपार प्रेम करणारा हा कवी होता. त्यांची एक छोटीशी कविता, रवींद्रनाथांची एक छोटीशी कविता आपल्याला सांगते. फूल फुललं हीच त्या फुलाची अंतिम कथा. फुलाचं साफल्य त्याच्या भरण्यात आहे. फूल विचारतं, फळा तू कुठे आहेस? फळ उत्तरतं, अरे मी तर तुझ्या हृदयात आहे. या कवितेतून ते आपल्याला सांगतात की प्रत्येक फुलाला उमलण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्याला कोणी अडवता कामा नये. आजही आपल्या अवतीभोवती पाहिलं तर आपण किती फुलांना पूर्णपणे फुलू देतो, किती कळ्या अकाली तोडतो, किती कळ्यांचं निर्माल्य होतं, किती फुलं अकाली कुस्करली जातात. यासाठीच तर तसे संस्कार करणारी शिक्षण पद्धती हवी होती, जी मनुष्य धर्म आपल्याला शिकवते. त्यातूनच रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनची निर्मिती झाली होती. तर मंडळी, या अष्टपैलू असणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांबद्दल आणखी आपण जाणून घेणार आहोतच, पण आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कृषी संदेश

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, कोरडवाहू शेतीमध्ये एकीकृत अन्नद्रव व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून जीवाणू खताचं अनन्यसाधारण महत्व, विशेषतः वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर खरीपामध्ये सोयाबीन, तूर, रबीमध्ये हरभरा, गहू, करडई ही काही महत्त्वाची पिकं. या पिकांना जैविक खतं जी आहेत त्याचा जर आपण वापर केला एकीकृत अन्न व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून तर आपल्या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होते. याकरिता जीवाणू खताची जी मूलभूत संकल्पना आहे ती आपण आज समजून घेणार आहोत. ॲझोटोबॅक्टर हे त्यापैकी एक महत्त्वाचं जीवाणू खत. हे जे ॲझोटोबॅक्टर नावाचं जीवाणू खत आहे हे जमिनीमध्ये पिकाच्या भोवती राहून असजीव पद्धतीने कार्य करणारे जीवाणू असतात आणि हवेतील मुक्त नत्र शोषून घेतात व पिकांना उपलब्ध करून देतात. हे जीवाणू खत जे आहे शेंगावर्गीय पिकं वगळून इतर जे एकदल पिकं आहेत किंवा ज्याला तृणधान्य वर्गाची पिकं आहेत अशा पिकामध्ये आपण त्याची वापर करण्यासाठी शिफारस करत असतो. ॲझोबॅक्टोबॅक्टर हे जे जीवाणू खत आहे ते ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये, ऊसामध्ये, गहूमध्ये, मकामध्ये, कापसामध्ये, सूर्यफुलामध्ये, मिरचीमध्ये, वांगीमध्ये, डाळिंबामध्ये, पेरूमध्ये, आंब्यामध्ये इत्यादी एकदल धान्याची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये आपण हे वापरू शकतो. द्विदल धान्याच्या पिकामध्ये ॲझोटोबॅक्टर वापरत नाहीत. तर हे जे ॲझोटोबॅक्टर नावाचे जे जीवाणू खत आहे हे साधारणतः 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियास या प्रमाणामध्ये त्याच्या बीज प्रक्रियेची शिफारस आहे. दुसरं जे महत्त्वाचं जीवाणू खत आहे ते आहे रायझोबियम. तर याच्यामध्ये पण वेगवेगळे गट पडतात. सोयाबीन गटाचं रायझोबियम, उडीद मूग गटाचं रायझोबियम. तर ज्या पिकासाठी हे आपल्याला जीवाणू खत वापरायचं आहे त्या पिकासाठी आपण त्या वर्गाचं जीवाणू खत रायझोबियम जीवाणू खत वापरून त्याची बीज प्रक्रिया करणं आपण शिफारस केलेली आहे. तर हे जे रायझोबियम आहे या जीवाणूचं कार्य सहजीवी पद्धतीने चालतं. हे जीवाणू शेंगावर्गीय पिकाच्या मुळावर गाठी निर्माण करतात आणि हवेतलं नत्र आणि वायू ज्याला नत्रवायू म्हणतो तो शोषून घेऊन मुळांवाटे पिकास उपलब्ध करून देतात. रायझोबियम जीवाणू जे आहेत सर्व शेंगावर्गीय पिकं किंवा द्विदल धान्याची पिकं यामध्ये उपयोगी पडतात. त्याचे वेगवेगळे 7 गट आहेत, त्यानुसार ते पिकांना ते वापरायचे असतात. तर हे सजीवी पद्धतीने नत्र सरकणारे जीवाणू हे सुद्धा 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियास या प्रमाणात बीज प्रक्रिया करण्याची आपण शिफारस करतो. तिसरे जे आहेत ते स्फुरद विरघळणारे जीवाणू ज्याला PSB असं म्हणतो आपण. तर हे आपण एकदल आणि द्विदल दोन्ही धान्यामध्ये त्याची शिफारस केलेली आहे. जमिनीमध्ये स्थिर होणारा जो स्फुरद आहे तो विरघळून झाडाला मिळून देण्याकरता हे स्फुरद विरघळणारे जीवाणू ज्याला PSB म्हणतो आपण त्याची आपण बीज प्रक्रिया शिफारस करत असतो. याचं सुद्धा प्रमाण 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियास या प्रमाणात आहे. तर हे बीज प्रक्रिया करताना आपण एक काळजी करायची असते ती म्हणजे की रासायनिक बुरशीनाशकं किंवा रासायनिक खतं विशेषतः बुरशीनाशकं आणि कीटकनाशकं याच्याबरोबर त्याची बीज प्रक्रिया करायला नको. ही करताना प्रमाण जसं सांगितलं आपण 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियास या प्रमाणात करायची. बाजारामधून CMC किंवा गुळाचं पाणी घरी करून 100 ग्रॅम गुळ 1 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि तो पाणी थंड होऊ द्यायचं. त्याचा किंचित शिडकाव बियाण्यामध्ये देऊन ज्या प्रमाणात सांगितलं त्या प्रमाणामध्ये या जीवाणू खताची बीज प्रक्रिया बियाला करावी आणि हाताने बियाला चोळू नये आणि सावलीत वाळवून नंतर मग ते बियाणं ताबडतोब आपण पेरून टाकायचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आढळतं. तर एकीकृत अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून जीवाणू खताचा वापर करूनच आपण पिकाची पेर करावी. यासाठी अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण शाखेसाठी संपर्क जर आपण केला तर त्यांच्याकडून सुद्धा याच्या वापराविषयी आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन मिळू शकतं. तर या पद्धतीनं आपण जीवाणू खताची बीज प्रक्रिया करा आणि नंतरच आपली पेरणी करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांनी गायलेलं वंदना विठणकर यांचं गीत। गीताला संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं।

0: हे गीत आपण ऐकत सुरामी वंदिते.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं. आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अगुरु.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात बालक ध्रुव या चित्रपटामधलं गीत. मदन भारती यांच्या गीताला संगीत आहे गोविंद नरेश यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: यानंतरचं गीत ऐकूयात. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना ऐकूयात. संगीतकार उषा खन्ना आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात चित्रपट आओ प्यार करे.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, संगीतकार उषा खन्ना आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. महेंद्र देहलवी यांचं गीत ऐकूयात खोज या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात संगीतकार उषा खन्ना आणि सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. महेंद्र देहलवी यांचं गीत ऐकूयात खोज या चित्रपटामधलं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं तराना या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे रवींद्र रावल यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी.

0: ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमात हे गीत आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं. ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना हम दोनो या चित्रपटामधले. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात गुलजार यांचं गीत घरोंदा या चित्रपटामधलं संगीतकार जयदेव

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात घर संसार या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार, मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीतकार राजेश रोशन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात कर्तव्य या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: वीजचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
2: आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे कीबोर्ड कृपा परदेशी ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
3: सवयींविषयी बोलू काही. तरुण तरुणींनी रात्री निर्जन स्थळी जाणे टाळावे. आता मुक्त विचारांचे जग आहे. मुला मुलींची मैत्री स्वीकारली जाते. मित्र मैत्रिणींसोबत फिरायला जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याला डेटवर जाणे म्हणतात. जाताना काळजी घेणे गरजेचे म्हणलेले आहे. मित्र मैत्रिणी टू व्हीलरवरून निघतात, माघार येताना उशीर झाला की गाडी नादुरुस्त झाली तर प्रचंड अडचणी येतात. तुम्ही रात्री अपरात्री धाडस दाखवण्यासाठी निर्जन स्थळी जाण्याचा प्रयत्न करतात. निर्जन स्थळी अपघात झाला मदत मिळत नाही. नवीन

0: मार्ग असल्यास काही लक्षात येत नाही. सर्वात जास्त धोकेदायक म्हणजे गुंड प्रवृत्तीचे लांडगे हिंडत असतात. त्यांच्या दृष्टीने तुम्ही सावध ठरतात. दुर्दैवाने अतिप्रसंग घडतात. अशावेळी कोणी मदतीला येत नाही. बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडतात. म्हणून रात्री अपरात्री निर्जन स्थळी जाण्याची सवय निश्चितच चांगली नाही. धन्यवाद.
1: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
3: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
4: आणि कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूया SP बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात मेरा पती सिर्फ मेरा है या चित्रपटामधलं गीत. संगीत साज आहे आनंद मिलिंद यांचा.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं लम्हे या चित्रपटामधलं. संगीतकार शिव.

0: तुमचं बिल यातच दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या अटी व शर्ती लागू
5: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत मेरा साथी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या

0: जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं गीत जुली या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आणि सजवलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं खामोश निगाहे या चित्रपटामधलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत रवी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गेहरे चाल या चित्रपटामधलं गीत. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: मेहबूब यांची गीतरचना आता ऐकूयात शंकर महादेवन यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे इस्माईल दरबार यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं.

0: 30% सूट आहे, बघून घ्या। हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान।
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स
2: साठी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं।

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हिंदीवर यांचं गीत हिरा या चित्रपटामधलं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजीसह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278. श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला।
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत।
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या आपल्या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरनं मी देविका सगळ्या श्रोत्यांचं स्वागत करते आपल्या 60 उत्तरांची कहाणी या नवीन कार्यक्रमात. श्रोते हो, आज आहे श्रावणातला बुधवार आणि याच बुधवारच्या निमित्तानं आज आपण ऐकणार आहोत बुध बृहस्पतींची कहाणी. श्रावण सुरू झाल्यानंतर जेव्हा नाग नरसोबाचा किंवा जीवतीचा कागद आपण आपल्या घरात लावतो तेव्हा ज्या क्रमानं या देवी देवतांचं चित्र या कागदावरती रेखाटलेलं असतं त्या प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ते बुध बृहस्पती. हे बुध आणि बृहस्पती म्हणजे कोण किंवा या चित्राचा किंवा त्यांच्या पूजनाचा नेमका अर्थ काय आहे तेच आता आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि मग आपल्या कहाणीला सुरुवात करूया. हे बुध बृहस्पती म्हणजे कोण तर आपल्या सूर्यमालेतले दोन ग्रह म्हणजेच बुध आणि गुरु. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण केलेला असतो तर बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवलेला असतो. असं म्हणतात बुध हा ग्रह व्यक्तीमध्ये अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व असे गुण त्याला प्रदान करत असतो. तर बृहस्पतीच्या प्रभावानं म्हणजेच गुरुग्रहाच्या प्रभावानं शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती शिवाय विवेकबुद्धीसुद्धा जागृत ठेवण्याचं काम होत असतं. या प्रतिमेमध्ये बुधाचं वाहन हत्ती दाखवलेलं आहे. हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक मानलं जातं. मानवी मनाला किंवा त्याच्या स्वभावाला येणारी वेगवेगळ्या कारणानं असणारी उन्मत्तता आपण अनेक ठिकाणी बघत असतो. मग ही उन्मत्तता एखाद्या वेळेस प्रतिष्ठेमुळे, पैशामुळे किंवा बुद्धिमत्तेमुळे सुद्धा त्या व्यक्तीमध्ये येऊ शकते. पण अर्थातच मानवी स्वभावातनं जन्म घेणारी ही उन्मत्तता आपल्या हाती असलेल्या अंकुशानं काबूत ठेवण्याचं काम हा बुधग्रह करत असतो हेच या प्रतिमेतनं आपल्याला बघायला मिळतं. यातल्या बुधग्रहाचा साथीदार म्हणजे बृहस्पती अर्थातच गुरुग्रह. त्या गुरुचं वाहन वाघ आहे हे आपण मगाशीच ऐकलं. वाघ हा अहंकाराचं प्रतीक समजला जातो. मानवी मनाला अतिशय लवकर अहंकार चिकटत असतो. अहंकार मानवाच्या प्रगतीमध्ये, आध्यात्मिक साधनेमध्ये, त्याच्या वर्तणुकीमध्ये सुद्धा बऱ्याचदा अडथळा ठरत असतो. त्यावर आपण आपल्या ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादानं ताबा मिळवावा म्हणूनच ही बृहस्पतीची प्रतिमा यात आपल्याला बघायला मिळते. मानवी स्वभावातल्या याच पैलूंना हेरून त्यांना योग्य पद्धतीने योग्य वळण लावून एक सुसंगत आयुष्य जगण्याची स्फूर्ती देणारी ही प्रतिमा म्हणूनच या प्रतिमेला जीवतीच्या या कागदात स्थान मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. ऐकूया याच बुध बृहस्पतींची ही आजची कहाणी. ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला 7 मुलं होते, 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेला येत असत. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाही म्हणून सांगत. असे पुष्कळ दिवस गेले, त्यानंतर मात्र त्यांना दारिद्र्य आलं, सगळ्यांचे हात रिकामे झाले. मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सगळ्या सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं, आमचे हात रिकामे झाले. सगळ्यात धाकटी सून शहाणी होती. तिनं विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही आणि आता नाही म्हणून नाही, ब्राह्मण विनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडली, त्यांना सांगू लागली, आम्ही संपन्न असताना धर्म केला नाही ही आमची चुकी आहे, आता पुन्हा आम्ही पूर्वीसारख्या होऊ असा काही उपाय सांगा. ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासाला जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुल्या काढा. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर आकृती काढावी. त्यांची मनोभावी पूजा करावी. अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. त्याचप्रमाणे ती करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवित आहेत, मी चांदीच्या भांड्यातनं तूप वाढत आहे. ही गोष्ट तिनं आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला, तिचा नवरा प्रवासाला गेला होता, त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करणार नाही म्हणून तिथल्या लोकांनी सांगितलं. तेव्हा त्यांनी काय केलं, हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली आणि तिला नगरात फिरवलं. ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालील त्याचा राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली. हत्तीणीने या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्याला हाकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरवली, पुन्हा त्याच्याच गळ्यात तिनं माळ घातली. याप्रमाणे 3 घडलं. पुढे त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्यानं आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची

0: खबर समजली. मग राजाने मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. हजारो मजूर खपू लागले. तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची आणि आपल्या स्वप्नाची कथा सांगितली. देवानं देणगी दिली पण जावांनी थट्टा केली. राजानं हीच गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातात चांदीचं भांड दिलं. तूप वाढ म्हणून सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते बघितलं. त्यांचा सन्मान केला. पुढे मुलंबाळा झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले. त्यांच्या बुध बृहस्पतीने जशी कृपा केली तशी तुमच्या आमच्यावर करो ही साठवत्रांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. भेटूया पुढच्या भागात एका नव्या कहाणीसह.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात यशोदा या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे चंद्रकांत खोत यांची आणि या गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, जगदीश खेबुडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं. ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं, उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया धर्मकन्या या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून, ठिकाण डे केअर सेंटर शाळा, राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड, नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात भाऊबीज या चित्रपटामधलं. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंतराव मोहिते यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं बोलकरीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी. आणि हे गीत ऐकूया तलत मेहबूद आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात वैशाख वनवा या चित्रपटामधलं.

0: साडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी,
1: दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी.
0: भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा ती ताटवा,
1: तिच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गुमू माहेरला जाते हो नाखवा.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बोलकी बाहुली या चित्रपटामधला ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: गीत ऐकूयात पडदा या चित्रपटामधलं. शाहीर प्रभाकर यांची शब्दरचना, संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हा माझा मार्ग एकला या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं, संगीतकार राम लक्ष्मण, आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत सुधीर मोघे यांचं माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं. ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: तुझ्या जाणार.
1: हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना ग दि माडगुळकर यांची, संगीत दिला आहे वसंत पवार यांनी. आणि हे गीत ऐकूयात स्त्री जन्मा तुझी कहाणी या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही।

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी आणि हे गीत ऐकूयात राम मराठे, शांता आपटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं आकाशगंगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांची आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे श्री रामचंद्र यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, सोबती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गंगाधर महांबरे यांच्या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओरेकल ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओरेकल बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत आहे मोलकरीण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. ही भक्ती रचना ग.दि. माडगुळकर यांची. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

हे गीत ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण बघता की जनावरांच्या अंगावर गोचिड, गोमाशा, उवा यासारखे दिसायला लागले तर यापासून जनावरांमध्ये दूध उत्पादन फार कमी होते आणि जनावर नेहमी खंगत जात असत. तर यामध्ये गोचिडापासून होणारे जे रोग आहेत, तर याला असे रोग आहेत की यामध्ये बॅबेसियासिस, थायलोरियासिस, सरा, ॲनाप्लाझ्मॉसिस यासारखे रोग जनावरांमध्ये होतात. तर यामध्ये बॅबेसियासिस नावाचा जो रोग आहे, हा आजार बॅबेसियस नावाच्या परोपजीवीमुळे होतो. या रोगाचे रोगजंतू गोचिडाच्या चावल्यामुळे जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. संकरित जनावरांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. या आजारामुळे दूध उत्पादन व मांस उत्पादन घटते, तसेच आर्थिक नुकसान जास्त प्रमाणात होते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जर जनावरा लक्षणे जर बघितले तर जनावरास अचानकपणे 105 ते 106 फॅरनहाइटपर्यंत ताप येतो. लघवीचा रंग कापीच्या कलरसारखा होतो. जनावर खातपीत नाही व रवण करत नाही. जनावरामध्ये अशक्तपणा येऊन दूध उत्पादन घटते. रक्तक्षय मोठ्या प्रमाणात दिसून येतो. कधी कधी काविळाची लक्षणे दिसून येतात व त्वचा पिवळसर दिसते. वेळेवर उपचार न झाल्यास जनावर 10 ते 12 दिवसामध्ये दगावतो. यावर आपण जर उपचार करतो म्हटलं तर बेरिनिल सारखे इंजेक्शन जनावरांना आपण दिल्यास त्याचा जनावराला फरक दिसून येतो. यामध्ये दुसरा रोग म्हणजे थायलोरियासिस. थायलोरियासिस हा आजार संकरित गायींना व कालवडींना त्यांच्या अंगावरील गोचिडामुळे होतो. गोचिडाच्या अंगातील आजाराने रक्तशोषण करतात. गायीच्या रक्तातील तांबड्या पेशीत जातात व तिथे वाढ होऊन हा आजार निर्माण करतात. गायीच्या अंगावर सध्या व पूर्वी गोचिड नसतील तर अशा जनावरास हा आजार होत नाही. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आर्थिक नुकसान भयंकर होते. आजारामुळे जनावरे मृत्युमुखी पडतात किंवा रोगमुक्त होऊन उत्पादनक्षम राहत नाही. यामुळे शेतकऱ्याकडे असणाऱ्या गायी म्हशी दूध उत्पादन कमी होते. यामध्ये लक्षणे जर बघितले आपण तर जनावरास जवळपास 105 ते 106 फॅरनहाइट ताप असतो. पायाजवळील लसीग्रंथावर सूज येते. भुकेचे प्रमाण कमी होते व जनावर अशक्त होते. रोगाचे जीव रक्तात राहून तांबड्या पेशीवर हल्ला करतात. याचा परिणाम जनावर रक्तक्षय होऊन रक्त पातळ होते. लघवी लालसर किंवा पिवळसर होऊन माती खाण्यास किंवा चाटण्यास प्रयत्न करते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने जनावरास दुय्यम आजार संभवतात. रोगनिदान करताना गोचिड आहेत का हे बघावे. रक्त व लसिका ग्रंथीतील स्त्राव शक्य झाल्यास पशुवैद्यकाकडून रोगनिदान प्रयोगशाळेत तपासून घ्यावा. आजारी जनावरांचे रक्त व लसिका ग्रंथीची तपासणी करावी. यामध्ये उपचार म्हणजे बेरेनिल सारखे किंवा ऑक्सिटेट्रासायक्लिनचे इंजेक्शने जनावरांना द्यावी. यामध्ये तिसरा रोग म्हणजे सरा. सरा हा रोग माशाद्वारे फैलावणारा व सर्व प्राण्यांमध्ये प्रामुख्याने म्हशीमध्ये आढळणारा आहे. हा रोग रक्तामध्ये वाढणाऱ्या ट्रिपोनो सोमा इवान सा नावाच्या परोपजीवीमुळे होतो. जास्त प्रमाणात पाऊस असणाऱ्या ठिकाणी, गोट्याजवळ घाण पाण्याचे डबके असणाऱ्या ठिकाणी, हिरव्या ठिकाणी टॅबनेस नावाच्या हिरव्या माशा आढळतात व जनावरास चावतात. या माशा रोगांचा जंतूचा प्रसार करतात. शेतकरी बंधूंनो, यामध्ये आपण जर लक्षणे बघितले तर जनावरांना जवळपास 104 ते 105 पर्यंत फॅरनहाइट ताप असतो व तो चढ उतार होत असतो. जनावर अस्वस्थ होते. डोळ्यातून घाण वाहते. भूक मंदावते व दूध उत्पादनही घटते. नाकातून घाण व तोंडातून लाळ पडते. वारंवार अपचन होऊन दूध उत्पादन घटते व प्रकृती खालावते. जनावरे गोल फिरतात. वेडसरपणाची लक्षणे दाखवितात व भिंतीस धडका घेतात किंवा जोरात आपडतात. अतितीव्र स्वरूपातील आजार असल्यास जनावर तडकाफडकी मृत्यू होतो. यामध्ये इंजेक्शन ट्रायक्विन 2.5 ग्रॅम कातडीखाली टोचल्यास इंजेक्शनचा फरक पडू शकतो. प्रतिबंधक उपाय म्हणजे रोगाचा प्रसार करणाऱ्या माशाचा व त्यांच्या अंड्याचा नायनाट करावा. गोट्याभोवती पाण्याचे डबके अथवा घाण पाणी नसावे. असल्यास कीटकनाशकाचे तेल मिश्रित द्रावण फवारावे. रोगाची लागण सुरू असल्यास जनावरांना चरावयास सोडू नये. शेतकरी बंधूंनो, यामध्ये चौथा जो रोग आहे तो म्हणजे ॲनाप्लाझ्मॉसिस. संकरित जनावरे तसेच शेळ्या व मेंढ्या यांना होणारा हा रोग असून अनाप्लाझ्मासिस या रोगा रोगजंतूमुळे होतो. या रोगाचे जंतूस रक्तामधील तांबड्या पेशीमध्ये वाढतात. रोगाचा प्रसार गोचिड, टॅबनॅस, माशा व डासांच्या चावण्यामुळे होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे जर पाहणं झालेत तर जनावरांना जवळपास 105 ते 106 फॅरनहाईट ताप असतो. जनावरची भूक मंदावते व दूध उत्पादन घटते. जनावरे रवण करीत नाहीत व वरच्यावर अशक्त होत जातात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन रक्तक्षय व नंतर कावीडची लक्षणे दाखवतात. सुरुवातीस बद्धकोष्ठता व नंतर हगवणीची लक्षणे दाखवतात. शेतकरी बंधूंना निदान जर करायचे झाल्यास यामध्ये रक्त कातपट्टीवर तयार करावी व प्रयोगशाळेतून पाठवून रोग निदान करावे. यामध्ये उपचार जर सांगावेस झाल्यास जास्त मात्रेमध्ये टेट्रासाइक्लिनचे इंजेक्शन 5 ते 7 दिवस द्यावी.
1: आणि कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे पाहुणे या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं. आणि हे गीत ऐकूयात चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

mình lại

ரங்க

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. ग. दि. माडगुळकर यांचं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत ऐकूया. आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: तुमचं रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचा. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं.

जानता जानता भेटे।

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुळाचा गणपती या चित्रपटामधलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे गुळाचा गणपती या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: त्याचा घनभरसवा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं तांबडी माती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत साज आहे आनंद घन यांचा.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300-20888
1: या कार्यक्रमात. आता ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं देव पावला या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे ग. दी. माडगुळकर यांची. संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: सोनू निगम यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। दिल चाहता है या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं हे गीत। संगीत दिलं आहे शंकर एहसान लॉय यांनी।

0: दिल चाहता है या चित्रपटामधलं जावेद अख्तर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
0: लता मंगेशकर यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आहे अगर तुम ना होते या चित्रपटामधलं.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात इंदिवर यांची गीतरचना. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: हे गीत आपण ऐकलं बॉम्बे 405
1: कार्यक्रमात. आता ऐकूया बालक ध्रुव या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं मदन भारती यांचं गीत. संगीतकार गोविंद नरेश.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: ऐकूया पौर्णिमा यांनी गायलेलं समीर यांचं गीत अंजाम या चित्रपटामधलं, संगीतकार आनंद मिलिंद.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कुलवंत जाने यांचं गीत बाजार बंद करो. या चित्रपटामधलं हे गीत, गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय। ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। गायकाच्या आवाजातून आणि त्या गाण्याच्या पार्श्वसंगीतामधूनही बरेचदा ते गाणं आपल्या हृदयाच्या कप्प्यात अलगदपणे उतरत जातं। आज पाहूया रेडिओ लहरींमार्फत आपल्यापर्यंत पोचणारं असंच एक गाणं, जे लिहिलं आहे कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांनी। गाण्याचे शब्द आहेत, धुके दाटलेले उदास उदास मला वेडीते हे तुझे सर्व भास, धुके दाटलेले उदास उदास। सकाळ ही खरं तर प्रसन्न वेळा, या सकाळच्या वेळेत कोणी तळ्यावर फिरायला जातात, कोणी शुद्ध हवेच्या ठिकाणी व्यायाम करतात, तर कोणी कोणी जॉगिंगही करतात। तुमच्या आमच्यासारखे रसिक श्रोते मात्र सुंदर गाण्याचा आस्वाद घेण्यात धन्यता मानतात। बाहेरच्या हवेत जर धुकं पडलं तर मात्र या सगळ्या गोष्टींना आपोआपच खीळ बसते। असो, व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने बाहेरच्या हवेत पसरलेल्या धुक्यामुळे या युवकाची मनस्थिती देखील जरा बिघडल्यासारखी झाली आहे। मी काय करू म्हणजे माझ्या मनावरचं हे उदासीनतेचं सावट दूर होईल, असा सवाल हा युवक विचारतो आहे। याचं कारण म्हणजे जेवढं हे धुकं गडद होत जातं आहे तेवढीच तुझ्या आठवणींची लहान मोठी वर्तुळं लाटांवर लाटा निर्माण व्हाव्यात तशी माझ्याभोवती फेर धरून नाचत आहेत आणि तू आल्याचे विभ्रम गडद होत जात आहेत। उभी मूक झाडे विरागी किनारा, उभी मूक झाडे विरागी किनारा, झुरे अंतरी अन फिरे आर्तवारा, कुणीही न येथे दिसे आसपास, धुके दाटलेले उदास उदास। माझ्या उदासीनतेच्या गडच्छायेत तुझी आठवण तर मला येतेच आहे, पण आता माझ्या असंही लक्षात येत आहे की या धुक्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरावरही झालेला मला दिसतो आहे। आज ही झाडं इथे उभी असूनही वातावरणातील निस्तब्ध शांतता माझ्या मनाला टोचते आहे। भरतीच्या वेळेस आपल्याकडे धावत येताना पाहणारा आणि त्या लाटांना कवेत घेणारा किनारा आज एखाद्या तपस्वी ऋषीप्रमाणे तटस्थतेने हे धुकं न्याहाळतो आहे। झाडं मूक झाली आहेत तर किनारा निशब्द आहे, त्यामुळे वारा मात्र स्वतःशीच झुरत आर्त नजरेने हे सर्व काही पाहतो आहे। प्रिये, फक्त आकाशात पसरलेलं दाट धुकं, भोवतालच्या परिसरातील निस्तब्धता आणि तुझ्या आठवणी याशिवाय माझ्या सोबतीला इथे कोणीच नाही। कुठे चालल्या या दिशाहीन वाटा, कुठे चालल्या या दिशाहीन वाटा, कुणा शोधती या उदासीन लाटा, दिशातून दाटे तुझा एक ध्यास, धुके दाटलेले उदास उदास। या धुक्यामुळे रोज सकाळी दिसणारं चित्र आज कुणीतरी पुसून टाकल्यासारखं वाटतं आहे। वाटा जरी नेहमीसारख्या दिसत असल्या तरी या धुक्यामुळे त्यांना देखील आपली नेहमीची वाट बहुधा दिसत नसावी, त्यामुळे या वाटाही गर्दीत हरवलेल्या मुलासारख्या दिशाहीन भासत आहेत। रोज सकाळी मी येतो तेव्हा दिसणारी लगबग गडबड आज दिसून येत नाही आहे। किनारा एखाद्या ऋषीप्रमाणे आपण त्या गावचेच नाही अशी भूमिका घेत निराकार आणि निर्विकारपणे जवळ येणाऱ्या लाटांकडे पाहतो आहे, त्यामुळे सागर लहरींचं रोजचं बेभानपणे उंच उसळणं आज न दिसता त्या देखील या उदासीनतेचा एक भाग होऊन सैरभैर झाल्यासारख्या दिसत आहेत। मी मात्र कुठल्याही दिशेला पाहिलं तरी कधी मला तुझ्या पैंजणांचा नाद ऐकू येतो, तर कधी तू माझ्या पाठीमागे उभी आहेस आणि माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसते आहेस असे भास या मनाला होत आहेत। ह्यालाच ध्यास लागणे असं म्हणतात का गं? क्षणी भास होतो तुझे सूर येते, क्षणी भास होतो तुझे सूर येते, जीवा भारुने हे असे दूर नेते, स्मृती सोबतीला असा हा प्रवास, धुके दाटलेले उदास उदास। भास आभासाच्या या खेळात तू माझ्यासाठी रोज गात असलेल्या गाण्याचे सूर माझ्या कानावर पडतात, तुझ्या गोड आवाजावर भाळून मी त्या सुरांच्या अनुषंगाने तुला शोधत राहतो, पण या धुक्यामुळे तुझा शोध काही मला शेवटपर्यंत लागत नाही। मी मात्र तुझ्यासह मस्तपैकी स्वप्ननगरीची सफर करून येतो आणि शेवटी लक्षात येतं की तुझ्या आठवणींची सोबत हीच या धुक्यातील प्रवासाची खरी शिदोरी आहे, जी सातत्याने माझ्याबरोबर राहणार आहे। ज्येष्ठ गायक अरुण दाते यांच्या आवाजातील उत्कटता आणि संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांचं तेवढंच परिणामकारक संगीत लाभलेलं हे गाणं संपू नये असंच वाटत राहतं। बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। धन्यवाद।

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत गुंज या चित्रपटामधलं. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत हेमलता यांनी गायलेलं गीत. ही गीतरचना आहे फैज अनवर यांची. ऐकूया बेसहारा या चित्रपटामधली आणि या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: झूटा सच या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गायक कलाकार किशोर कुमार, आशा भोसले, प्रीती सागर आणि प्रिया मयेकर. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: हा श्रावण मास होणार अधिक खास। अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत। तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी। ऑफर कालावधी मर्यादित।
6: विश्वास नाशिककरांचा।
5: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
7: किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। संगीतकार बप्पी लहिरी आणि हे गीत आहे हिम्मतवाला या चित्रपटामधलं।

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात विजय बेनेडिक्स यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे अंजान यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी. हे गीत ऐकूयात लव लव लव या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे राम लक्ष्मण यांच्या संगीताने सजलेलं. ऐकूया 100 डेज या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत.

0: विद्यार्थिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजामध्ये राजेश रोशन यांच्या संगीताने सजलेलं अनुभव या चित्रपटामधलं गीत.

0: मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.
1: धडकण या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता ऐकूयात नसरत फतेह अली खान यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे नदीम श्रवण यांचा.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकणार आहोत असद भूपाली यांचं मैने प्यार किया या चित्रपटामधलं या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं ऐकूया हे गीत शारदा सिन्हा यांच्या आवाजात

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमातलं हे आनंदरचं गीत ऐकूयात. अमीर गरीब या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: हे गीत आपण ऐकणार आहोत जानकी बाजी या चित्रपटामधलं अमित कुमार आणि एस जानकी यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे अन्नू मलिक यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. अंजाण यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत घरद्वार या चित्रपटामधलं.

पे जब ढाप जमके पड़े।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: आरोग्यासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: बिल या वस्तू कानातले,
7: पहिल्या पगारातून आईसाठी,
6: संधीची बळी,
7: बाबांना पूजेसाठी,
6: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
7: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
6: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
8: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हे बंध रेशमाचे या नाटकातलं शांता शेळके यांचं गीत। ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात। या गीताला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची बळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्न
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास या नाटकामधलं हे पद ऐकूया मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या आवाजात

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि हे गीत आहे प्रसाद सावकार यांच्या आवाजात विद्याधर गोखले यांचं नाट्यपद. या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे पद आपण ऐकणार आहोत जय जय गौरी शंकर या नाटकातलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत छोटा गंधर्व यांच्या स्वरात गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद हे पद आपण ऐकूयात मृच्छकटिक या नाटकातलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय. कार्यक्रमात हे गीत आहे कवी कुसुमाग्रज यांचं. ऐकूया आशालता वाबगावकर यांच्या आवाजात. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि हे पद आपण ऐकणार आहोत विदूषक या नाटकातलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.
2: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि आता कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग यमन.

0: विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा। रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर। विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, आनंद बक्षी यांचं अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात 20 साल बाद या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं।

0: बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स अग्रो
2: कॉम्प्लेक्स संगीताच्या या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं आरपार या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये अंजान यांचं गीत आता ऐकूयात. बहारे फिर भी आएगी या चित्रपटामधलं या गीताला संगीत आहे ओ पी नय्यर यांचं.

0: कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत अनहोनी या चित्रपटामधलं गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं

0: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 20888.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओरेकल ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओरेकल बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: अरे भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए. आहा.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

वाहिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक. नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026. प्रवेश फी 50 रुपये. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130020888. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: गाणी फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
3: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
2: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत।
3: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

सूर विश्वास कुमार मंच विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: तुमचं बिल या वस्तू कानातले
8: पहिल्या पगारातून आईसाठी
7: संधीची बळी
8: बाबांना पूजेसाठी
7: मजुरीत 30% सूट आहे. बघून घ्या हमखास गिफ्ट. हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
8: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू.
7: आणखी एक 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
8: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: श्रोतेहो, आजच्या श्लोकाचे निरूपण समर्थ भक्त नीलाताई इनामदार यांच्या आवाजात.
1: जय श्रीराम. मनोबोध श्लोक क्रमांक 141. म्हणे दा

जुने ठेवणे मी पणे ते कळेना श्रीराम। श्रोते हो, माणसाच्या जे जे हिताचे आहे ते ते समर्थांनी मनाच्या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे। यामध्ये जुने ठेवणे मी पणे आकळेना असे वचन चार पाच श्लोकात आले आहे। जुने ठेवणे म्हणजे आपली परंपरा, आपले धर्मशास्त्र, आपलं अध्यात्म, आपला अर्थ काम याचा विचार, आपले नीतिनियम, आपले तत्वज्ञान, आपली समाजविषयक धारणा, आपला प्राचीन इतिहास, वेद, उपनिषद, रामायण, महाभारत हा सगळा ठेवा। हे आपलं वाङ्मय माणसाला पशुत्वापासून देवत्वापर्यंतच्या पायरीवर नेऊन सोडणार आहे। हे सगळं आपलं जुनं ठेवणं आहे। माणसाला ऐश्वर्यशाली संपन्न बनवणारा हा ठेवा सहजासहजी ओळखता येत नाही। समर्थ म्हणतात त्यासाठी सायास केले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे, दक्षतेने, विवेकाने, सातत्याने श्रम केले पाहिजे। आज तर याला अत्यंत महत्व आहे। काळ बदलतोय, परिस्थिती बदलते, नवीन आयाम नियम निर्माण होतात, या साऱ्यांशी माणसाला जमवून घेता आलं पाहिजे। या साऱ्यांसाठी समर्थांनी मोलाचा मूलमंत्र दिला आहे, तो म्हणजे जुने ठेवणे नीटपणे समजावून घ्या। जुने ठेवणे म्हणजे अहंकाराचा त्याग करणे, तुमच्यापाशी

उदात्त गुणांचा ठेवा आहे तो ओळखा, त्यातले सारासार जाणून घ्या. जसे वयात बदल होत जातात तसे माणसाच्या वृत्तीतही बदल होतात. मनही वाढते पण सर्वच जण मनाने वाढतात असं होत नाही. काहींची मन जन्मजात किरटीच राहतात, वय वाढले तरी ती तशीच राहतात. आणि मग ते वाढण्यासाठी मनाचे श्लोक असतात. मन असं असतं, याचा मन असणाऱ्यांना पत्ताच नसतो, पण समर्थांसारख्या संतांना हे माहिती असतं. मनाला काय आवश्यक आहे याचा विचार समर्थांनी केला आहे. मन मुळातच खंबीर आणि आनंदी आहे. आपली आपल्याला योग्य जाणीव व्हायला हवी आणि यासाठी ही जाणीव करून देण्यासाठी सद्गुरु हवे आहेत. अध्यात्म मार्गात सद्गुरूंचे निरपवाद महत्वाचे असतात. यासाठी समर्थ या श्लोकात गुरु अंजनविन ते आकळेना असं सांगतात. गुरु हा सर्वदाच मार्गदर्शक असतो, सहाय्यक असतो. प्रगतीची इच्छा असणाऱ्यांनी सहाय्य घेतले पाहिजे. तेव्हा माणसाने आपले हिताचे जुने ठेवणे काय आहे, कुठे आहे हे समजून घ्यावे. मला सगळे कळतं हा अहंकार बाजूला ठेवावा आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन नम्रपणे घ्यावं. हे सार समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतायत.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: श्रोत्यो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत ते डाळिंब पत्र, अर्थातच डाळिंबाच्या पानांबद्दल. डाळिंब हे प्रत्येकाचं आवडतं फळ. लाल मुंद रसरशी डाळिंबाची दाणी आपल्याला कायमच आवडत असतात. डाळिंबाचा फळ म्हणून तर उपयोग होतोच, पण त्याचबरोबर त्याच्या पानांचा, त्याच्या खोडाचा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोग केला जात असतो. डाळिंबाची पानं चवीला आंबट असतात, पण असं असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब हे आतड्याच्या रोगांवरती सुद्धा गुणकारी औषध आहे. याच्या मुळाची साल ही कृमिघ्न म्हणजे अर्थातच कृमी रोगांवरती उपयोगी ठरतात. विशेषतः टेप वर्म म्हणजेच चपट्या कृमींचा त्रास यानं नाहीसा होतो असं तज्ज्ञ वैद्य सांगतात. लहान मुलांना होणारे जंत, जुलाब यासारख्या आजारांमध्ये डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे. डाळिमावलेह, डाळिमाष्टक चूर्ण अशा काही औषधांच्या रूपामध्ये या डाळिंब वृक्षाचा उपयोग केलेला आपल्याला आढळतो.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: वीजचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा रविवार कारंजा मुंबई नाका HPT कॉलेज रोड म्हसरूळ पाथर्डी फाटा हनुमंत नगर नाशिक रोड नाशिक पुणे रोड चांशी खुटवड नगर इंदिरा नगर पंचवटी सातपूर तिडके कॉलनी शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर

0: घरचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

ट्रान्सफर, IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: वीजेचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा
3: ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ नाशिक आयोजित कविवर्य आनंद जोरवेकर आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती प्रत्यर्थ बालकवी स्पर्धा शुक्रवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ठिकाण डे केअर सेंटर शाळा राजीव नगर जवळ वडाळा पाथर्डी रोड नाशिक नाव नोंदणीची अंतिम तारीख आहे 7 सप्टेंबर 2026 प्रवेश फी 50 रुपये रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास

0: दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: बस टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
3: बिल या वस्तू कानातले,
4: पहिल्या पगारातून आईसाठी,
3: संधीची पळी,
4: बाबांना पूजेसाठी,
3: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
4: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
3: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
4: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय। श्रोतेहो, आपण आता आनंद घेऊयात काही मराठी गाण्यांचा। श्रोतेहो, आता उष्णतेची लाट थांबलेली आहे, वातावरणातील उष्मा हळूहळू कमी होत आहे आणि हवेत गारवा जाणवत आहे। आज या कार्यक्रमात आपण काही पावसाची गाणी ऐकूयात। शेतकरी हा पावसाची वाट अगदी चातकाप्रमाणे पाहत असतो। पाऊस म्हणजे शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण, विशेषतः दुष्काळ भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये शेतकरी अगदी आतुरतेनं पावसाची वाट पाहत असतो। आणि एकदा का पावसाचे थेंब या धरणी मातेवर पडू लागले की साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो, नाही का? मग येणारं वादळ असो, वारं असो आणि पावसाचे थेंब असो, मानवी मनाला अगदी प्रसन्न करतात। पावसाची चाहूल लागताच होणारा विजेचा गडगडाट आणि सारा आसमंत मातीच्या गंधाने दरवळून जातो। चला तर मग कार्यक्रमाची सुरुवात करूयात या गीतानं। गीत रचना आहे र. वा. दिघे यांची, संगीतकार आहेत मधुकर पाठक आणि स्वर प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांचा।

भरून टाकतो आणि प्रत्येकाच्या मनात अगदी आनंदाची लहर येऊन जाते आणि मन प्रसन्न होऊन जातं. शेतकऱ्याला देखील हा पाऊस एकदम मोलाचा वाटतो, अनमोल वाटतो. ग्रामीण भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष हे पाहिलं तर खूपच असतं आणि पाऊस म्हणजे अगदी जीव की प्राण. पाऊस येणार म्हटलं की सारी मंडळी आनंदून जाते, असं वाटतं की पाऊस भरगच्च यावा आणि सारी तळी नद्या अगदी ओथंबून व्हावीत, नाही का? हा मान्सूनपूर्व पाऊस म्हणजे एक बुरंगाटच, म्हणजे पाऊस येणार याची चाहूल, नाही का? बुरंगाट म्हणजे अचानक अवेळी आलेला पाऊस आणि त्याचं स्वागत. आपण यानंतर ऐकूयात हे गीत. गीत रचना आहे प्रभाकर नाईक यांची, संगीतकार आहेत बाळ पळसुले आणि स्वर उषा मंगेशकर यांचा. चित्रपट वरात.

श्रोतेहो, या येणाऱ्या पावसाचं स्वागत अगदी आनंदाने करणाऱ्या या स्त्रीनं पावसाचं वर्णन खूप छान केलेलं आहे. आपल्या अंगणामध्ये येणाऱ्या पावसाचे थेंब, सरी आणि हातामध्ये ते आपल्या

उंगळीमध्ये घेऊन अगदी आनंदानं स्वागत करणारी आपल्या दारामध्ये उभं राहून आकाशाकडे पाहून अगदी आनंदानं स्वागत करणारी आणि हे गीत अशोकजी परांजपे यांचं आपल्या मनाला खूप आनंद देऊन जातं. त्यात या गाण्याला लाभलेला स्वर म्हणजे सुमन कल्याणपूर यांचा. खूपच छान गाणं ऐकूयात. अशोकजी परांजपे यांचं गीत, स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, निसर्गातील प्रत्येक घटक हा पावसाच्या स्वागतासाठी सज्ज असतो. निसर्गामध्ये वेगवेगळे पक्षी प्राणी, यामध्ये आपला जो राष्ट्रीय पक्षी मोर आहे तोही पावसाचं स्वागत आपला पिसारा फुलून करतो. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रामदास कामत यांच्या स्वरातील गीत आणि संगीत विडा चिटको यांचं. ऐकूयात मयुरारे फुलवी तेरे पिसारा हे गीत.

श्रोते हो, एकदा का पावसाची सर येऊ लागली की मन आपलं आपल्या मनातील विचारांचं काहूर अगदी हळूहळू विरून जातं आणि मनाला शांत करतं, ते म्हणजे पाऊस आणि पावसाचे थेंब. ऐकूया यानंतर राम मोरे यांची शब्दरचना. गायिका आहेत उषा मंगेशकर.

श्रोते हो पाऊस येणार ही चाहूल लागली की सारी बालचमू मंडळी अगदी आनंदानं उल्लसित होतात आणि आनंदाने नाचू लागतात आपल्या दारामध्ये आपल्या अंगणामध्ये आणि येणारे पावसाचे टपोरे थेंब आपल्या अंगावरती झेलीत कधी एकदा पाऊस आपल्याला पूर्ण तन मन भिजवून टाकेल असं त्यांना वाटू लागतं. ऐकूयात एक बालगीत.

श्रोते हो, हे गीत गायलं होतं रचना खडीकर यांनी. संगीतकार होते मीना खडीकर आणि गीत रचना होती वंदना विठणकर यांची. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूयात हे बळीराजाचं गीत. पाऊस येणार म्हटलं की स्वागतासाठी आपला शेतकरी अगदी तयार असतो आणि ही धरणी आईची माया कधी वाया जाणार नाही याची हमी तो आपणास देतो. ऐकूयात हे गीत फटाकडी या चित्रपटातील. गायक कलाकार आहेत महेंद्र कपूर आणि आशा भोसले. गीत रचना आहे जगदीश खेबुळकर यांची आणि संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

श्रोतेहो, आपण काही मराठी गाण्यांचा आनंद घेतलात. हा कार्यक्रम आपणासाठी सादर केला श्याम कुलकर्णी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे माया गोविंद यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे आरोप या चित्रपटामधलं. संगीतकार भूपेन हजारिका.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात विजय आनंद यांचं गीत छुपा रुस्तम या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात. हे गीत आहे कहानी किस्मत की या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स
3: आशा भोसले यांनी गायलेलं गीत मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत कच्चे हिरे या चित्रपटामधलं
4: तक दिन दिन तक दिन दिन

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकूयात. आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांची गीतरचना. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात हम तुम और वो या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल यापस तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
3: सूरविश्वास कुमार मंच विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: रात्री से 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
6: विश्वास नाशिककरांचा.
5: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्प
3: राम राम मंडळी मी डॉक्टर राजेश नामदेवराव आहे म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ॲप
4: आज आपल्या बरोबर परत आहेत डॉक्टर अतुल कणिकर पेडियाट्रिशियन आणि भारतातच नाही तर भारताबाहेरही प्युबर्टी किशोरावस्था याबद्दल बोलणारे स्पेशालिस्ट डॉक्टर आणि भाषेवर आणि आपल्या भावनांवर कंट्रोल असणारे सर राम राम
5: नमस्कार
4: किशोरावस्था
5: येस सर
4: सर किशोरावस्थेलाच आपण इंग्लिशमध्ये प्युबर्टी म्हणतो का
5: नाही प्युबर्टी म्हणजे जिथून किशोरावस्था सुरू होते ती मुलांमध्ये साधारण 12 वर्षापर्यंत सुरू होते आणि मुलींमध्ये कदाचित आजकाल जरा आपण मागे जसं म्हणालात तसं की मासिक पाळी पण अलीकडे यायला लागलेली आहे पूर्वी 13-14 वर्षाच्या मुलींना येत असे त्याला न्हाणं म्हणायचे आपल्या पारंपरिक शुद्ध संस्कृतीमध्ये पण आजकाल 8-9 वर्षाच्या मुलींना पण पिरियड्स येतात सो त्याला प्युबर्टी म्हणतो आम्ही सो मुलांमध्ये प्युबर्टी होण्याचं पहिलं चिन्ह म्हणजे वृषणाचा आकार टेस्टिसचा आकार मोठा होतो बऱ्याच मुलांना वाटतं मला माझ्या वर्गातल्या मुलांना मिशा आहे दाढी आहे पण मला नाही आहे तो त्यांना हे शिकवायला लागतो की बाबा रे पहिलं लक्षण जे आहे ते वृषणांचा आकार थोडासा मोठा होणं हे आहे
4: टेस्टिसची साईज
5: हां त्यानंतर मग तुला मिशा दाढी वगैरे काय यायचं ते येईल मुलींमध्ये सगळ्यात पहिलं चिन्ह जे आहे ते म्हणजे निपल्सच्या भोवतीचा भाग जो आहे तो मोठा व्हायला सुरुवात होते बऱ्याचशा मुलींना थोडंसं आधी दुखतं सुद्धा काही महिने त्यांना फक्त आपल्याला समजून सांगण्याची गरज आहे की नॉर्मल आहे हे दोन्ही साईडला होईल एकाच वेळी असं नाही कधी कधी 1 महिन्याने 2 महिन्याने दुसरीकडे पण सुरू होतं सो हे मुलांना शारीरिक बदल कसे होतात की बो जसं आपण म्हटलं की 10 ते 14 मध्ये 10 ते 13 मध्ये हे सगळे बदल व्हायला सुरुवात होते पण मुलींमध्ये 12 वर्षापर्यंत जर काही याच्यातले बदल नसतील निपल्सच्या बाजूचा साईज मोठा होत नाही किंवा मुलांमध्ये 14 वर्षापर्यंत काही प्युबर्टीची चिन्ह दिसली नाहीत तर तुम्हाला तातडीने वैद्यकीय सल्ला घेण्याची गरज आहे आणि फार कमी मुलांमध्ये आजकाल हा प्रॉब्लेम येतो आपण मागच्या सत्रामध्ये विचारलं की हे सगळं फूड्समुळे होतंय का जंक फूडमुळे होतंय का किंवा डाएटमध्ये होतंय का किंवा टॉनिक्समुळे होतंय का किंवा असं तर तसं काही नाही याला बरीचशी कारणं आहेत पण मुळात सध्याचा जो विषय आहे आपला जंक फूड्सचा त्याच्यामध्ये तुम्ही जर कुठलंही पाकिट उघडून बघितलं म्हणजे चिप्सचं म्हणा कोल्ड्रिंक्सचं म्हणा तर त्याच्यामध्ये बारीक अक्षरामध्ये काहीतरी लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर गरजेपेक्षा 10 पट जास्त प्रमाणात मीठ तुमची शारीरिक मिठाची गरज जी आहे ती 4 ते 5 ग्रॅम आहे रोजची त्याच्यामध्ये भरपूर मीठ असतं तुम्ही आत्ताही कुठल्याही किराणा दुकानात तुम्ही गेलात तर माळा लटकलेल्या असतात आणि याच्यामध्ये अतिशय हाय अमाऊंटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मीठ आणि साखर आहे जे तब्येतीला घातक आहे पुढे हीच मुलं स्थूलतेचं किंवा हार्ट डिसीजचं ब्लड प्रेशरचं कारण घेऊन डॉक्टरांकडे जाताना दिसत आहेत आपल्याला आणि आजकाल तुम्ही कुठल्याही कोचिंग क्लासेस समोर जा खूप कोचिंग क्लासेस झालेत चांगली गोष्ट आहे मुलांना शिकायलाच पाहिजे पण ती मुलं तिथे न शिकता बाहेर रस्त्यावरती ती पाकिटं घेऊन एका हातात कॅनमध्ये कोल्ड्रिंक एका हातात ते पाकिट घेऊन एक्झरसाईजच्या नावाने बट्ट्या बोळ काहीही करत नाहीत आणि दिवस रात्र त्या मोबाईलवरती आणि व्हॉट्सअपवरती आणि इन्स्टा आणि चॅट स्नॅपचॅट काय काय असतील त्यांचे उपयोग त्याच्यावरती असतात सो त्यांच्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसतो स्थूलता खूप जास्त प्रमाणात दिसते तुम्ही आजकाल बघाल तर आम्ही एक म्हणजे गायनेकोलॉजिस्ट लोक तुम्हाला सांगतील याच्याला PCOS म्हणतो आम्ही त्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम त्याच्यामध्ये मासिक पाळीची अनियमितता आणि स्थूलता येणं पाठीवर मानेवरती काळे डाग पडणं आणि ओव्हरऑल सगळं चेहऱ्यावरती केस येणं वगैरे हे सगळे प्रकार जे आहेत ते म्हणजे मला असं वाटतं ना की

0: वर्षापर्यंत जिम बिम काही करू नका, कारण तुमच्या हाडांची ग्रोथ जी आहे मुलांमध्ये ती 18 वर्षापर्यंत चालू राहते. तुम्ही जर आधी जिम जॉईन केलं, वजन उचलणे आणि हे सगळे प्रकार, तर तुमची वाढ जी आहे हाडांची ती कमी होते. सुरुवातीला 4-5 महिने तुम्हाला असं वाटेल आपण खूप छान तगडे झालेलो आहोत, पण नंतर तुमची मित्रमंडळी तुमच्यापेक्षा जास्त उंच होतील आणि तुम्ही बुटकेच राहाल. सो 18 वर्षापर्यंत मुलांनी जिम जॉईन करायचं नाही आहे. प्रोटीन्स पावडरमध्ये खूप प्रकारच्या हॉर्मोन्स वापरतात हे कमर्शियल प्रॉडक्ट्समध्ये, त्याचा अतिशय वाईट दुष्परिणाम मुलांवरती होऊ शकतो. त्यामुळे प्रोटीन्स पावडर वापरू नका. कमर्शियल जे मिळतात जिममध्ये स्पेशली विकले जाणारे, आणि तोपर्यंतचा व्यायाम म्हणजे पळणे, सायकलिंग करणे, स्विमिंग करणे, फुटबॉल, क्रिकेट, काय तुम्हाला मैदानी खेळ खेळायचे ते खेळा, पण नो जिम 18 वर्षापर्यंत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही व्यायाम करताना तो फिट राहण्यासाठी करायचा. तर फिट म्हणजे FIT, फिट. तो एक अतिशय इंटेन्स असला पाहिजे. इंटेन्स म्हणजे खूप फ्रिक्वेंट असला पाहिजे, म्हणजे सारखा आठवड्यातनं किमान 5-6 वेळा. इंटेन्स म्हणजे अतिशय कष्टाने केलेला पाहिजे तो, कमीत कमी 1/2 तास, आणि टाइम बाउंड म्हणजे 1/2 तास. सो तुम्हाला आठवड्यातनं किमान 5-6 वेळा, एक दिवस तुम्ही सुट्टी घेऊ शकता व्यायामापासून, घाम येईपर्यंत करायला पाहिजे. त्याला आपण इंटेन्स म्हणू की शरीरातनं घाम, आता उन्हाळ्याचं तसाही निथळतो पण हिवाळ्यात सुद्धा घाम फुटला पाहिजे, आणि कमीत कमी 1/2 तास. तुम्ही पळा, सायकलिंग करा, पण कमीत कमी 1/2 तास, टाइम बाउंड, वेळेनुसार तो केलेला पाहिजे. सो हा व्यायाम करणं, योग्य आहार घेणं, घरचं अन्न याला पर्याय नाही. तुमचे ऑनलाईन मागवलेले, मोबाईलवरनं मागवलेले पदार्थ हे कधीही तुम्हाला, ते जे मगाशी मागच्या वेळेला म्हणलो मी, आईच्या किंवा आजीच्या हातचं खाण्याची सर तुम्हाला येऊ शकत नाही. त्याच्यातनं पैसे जातात तुमचे, तुमचे कष्ट वाचतात, पण त्यातलं बरंचसं अन्न वाया जातं. आपल्याला ते आवडत नाही कारण ते अतिशय केमिकली खराब असतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे टेस्ट वाढवण्यासाठीचे प्रयोग केलेले असतात, हायजेनिक नसतं, आणि घरचं अन्न त्याला पर्याय नाही. सो म्हणून मी मुलांना काय, मुलींना काय, म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलांना सुद्धा मी लहानपणापासून कुकिंगचीच एक आवड लावलेली आहे, कारण मला स्वतःला कुकिंग आवडतं. सो घरचं अन्न ते आता बाहेर आहेत, परदेशी आहेत, पण ते स्वतः बनवतात, ते ऑनलाईन मागवत नाहीत. आणि तेच काय, त्यांचे मित्र पण आता ते ऑनलाईन मागवणं सोडून स्वतः बनवायला लागले किंवा यांच्याकडे येऊन खायला लागले. सो आपण स्वतः केलेलं, प्रेमाने केलेलं अन्न आणि योग्य संगतीत खाल्लेलं अन्न, असं नाही की मी एकटाच मागण्यासाठी मागवीन काहीतरी आणि खाईन भूतासारखा बसून, तसं नाही. योग्य कंपनी पाहिजे, योग्य चव पाहिजे, आणि हसत खेळत एकत्र. आता माझं कायम या पॅरेंटिंगच्या आमच्या पालकत्वाच्या कार्यशाळांमध्ये सांगणं हेच आहे की किमान एक तुम्ही दिवसातनं एकत्रित कुटुंब भोजन करा. काही असो ते, लंच असो, ब्रेकफास्ट असो, रात्रीचं जेवण असो, पण एकत्र बसून करा. आपापले मोबाईल बाजूला ठेवा. मोबाईल, TV याच्यासमोर बसून जेवणं म्हणजे ते तुमचा कुटुंबाचा तुम्ही अपमान करतात की 1/2 लक्ष ताटात, 1/2 लक्ष समोरच्या स्क्रीनवर, याला काय अर्थ नाही. सो गप्पा मारा, आणि मुलांशी या वयातल्या उत्तम गप्पा मारायच्या असतील तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर बोला. तर आजकाल पालक बिझी आहेत, खूपच म्हणजे बिझी आहेत. सो जेव्हा त्यांना मुलं भेटतात, हां काय रे कसा चाललाय तुझा अभ्यास, काय म्हणाले टीचर, किती मार्क मिळाले, परीक्षा कधी आहे, जे मुलांना विषय बोललेले चालत नाहीत त्यांना तेच विषय पालक काढतात. त्यापेक्षा काहीतरी बोला, IPL बद्दल बोला. तुमच्यासमोर पेपर असतो, त्यातल्या बातम्या. मी तर म्हणतो सगळ्यात चांगला उपयोग या वर्तमानपत्रांचा किंवा TV हा तुमचं डिस्कशन सुरू करण्यासाठी होऊ शकतो. मग ते सेक्शुअल विषयांवरती असो, म्हणजे आता सध्याची जी काही केसेस चाललेल्या आहेत अब्यूजच्या, किंवा ड्रग्जवरती असो, ज्या विषयावर तुम्ही बोलायला घाबरता, किंवा आत्महत्या तरुणांमध्ये, किशोरवयीन मुलांमध्ये, घरातनं पळून जाणे, या विषयावर, ड्रग अब्यूज, याच्यावरती बोलायला आपण घाबरतो मुलांशी,
1: आपण टाळतो
0: म्हणजे येतच नाही ना बोलता. सो इथे तुम्ही त्या बातम्यांचा उपयोग करून
1: कसं करावं,
0: तुला काय वाटतं रे हे असं का झालं असेल, इतक्या बायका त्या एका माणसाकडे का अडकल्या असतील,
1: एवढं बोलायचं
0: काय हरकत, अडकतायत ना, दिसतंय पेपरात आलंय तुमच्या,
1: त्यालाही माहिती आहे,
0: त्याला मित्रही सांगतायत,
1: व्हिडिओ पाहिले असतील,
0: व्हिडिओ पाहिले

0: असतील. तर तुम्ही बोला, तुला काय वाटतं? साधा सिंपल एकच प्रश्न असतो. बघा, आपण ते मागच्या वेळेला व्हर्बल कम्युनिकेशनवर बोललो की शाब्दिक विचार काय करायचे, तर दोन गोष्टी करायच्या. एक तर म्हणजे शक्यतो नॉन व्हर्बल, म्हणजे शब्द न वापरता, आणि व्हर्बल करायचं असेल तर तुम्ही ओपन एंडेड क्वेश्चन्स म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे ज्याची तुम्हाला उत्तरं ही दीर्घ वाक्यांमध्ये मिळतील.
1: ओके, मी त्यांना बोलतो करा.
0: कसं आहेस? छान आहे. एवढं उत्तर नाही. किंवा अभ्यास कसा चाललाय? छान चाललाय. किंवा आवडलं का जेवण? हो. किंवा उशीर नाही ना होणार? नाही. असं नाही प्रश्न विचारायचे. अरे, आजच्या जेवणात काय चांगलं आवडलं? मग ते वाक्य होतं की अगं, भाजीमध्ये थोडं मीठ जास्त होतं, आमटीमध्ये असं होतं तसं होतं. किंवा तुला ती शिक्षक आवडते का, शिक्षिका आवडते का? तर हो उत्तर येतं. त्या शिक्षिकेमध्ये असं काय जे तुला आवडतं? अगं, त्या शिक्षिका आहेत ना आमच्या, त्या टीचर आहेत ना, इतकं छान शिकवतात आणि समजून घेतात आम्हाला आणि काही प्रॉब्लेम.
1: मुलांशी बोलताना?
0: मुलांशीच बोलताना. कोणाशी बोला तुम्ही? मुलांशी बोला.
1: मुलं एवढं टीचर बद्दल बोलतात?
0: मग काय हरकत आहे? मला अजूनही माझ्या टीचर्सची आठवण येते, अभिमान वाटतो. सो म्हणजे बोलताना तुम्ही प्रश्न विचारताना असे विचारा की ज्याची उत्तरं फक्त हो नाही अशी न येता थोडीशी दीर्घ येतील, डिस्क्रिप्टिव्ह येतील. सो ते फार महत्वाचं आहे. आणि मुळात तुम्ही जेव्हा एकत्र बसून जेवता तेव्हा क्रिटिसाइज करू नका, टीका करू नका मुलांवर, आणि घरच्या कामांमध्ये मुलांना इन्व्हॉल्व करायला पाहिजे. मी मुलगा असो मुलगी असो, त्याच्यात भेदभाव करायचा नाही. की बघ, आता दीदीने हे घेतलं ना ताटं पाणी वगैरे, आता हे जेवण झाल्यावरती हे सगळे प्लेट तू उचलून बेसिनमध्ये टाक आणि टेबल स्वच्छ पुसून घे. हे लहानपणापासून केलं तर पुढे जड जात नाही. मुलं बेसिकली हे सिमेंट कॉन्क्रीटच्या मिक्सचरसारखे असतात. जेवढ्या लहानपणी तुम्ही त्यांना आकार द्याल, पुढे तुम्ही त्यांना आकार द्यायला गेला ना, तर एक तर तुम्ही
1: वयापर्यंत शक्य आहे,
0: कुठल्याही वयापर्यंत चालू शकतं, पण जेवढं लहानपणापासून तुम्ही चालू कराल, 5 वर्षापासून आम्ही साधारण म्हणतो मुलांना शिस्त लावा.
1: ओके.
0: किंवा त्याच्या आधीपासून, पण 5 वर्षापासून डेफिनेटली लावा, तर पुढे मग हे जास्त दगड होत नाही यांचा. पण तुम्ही त्यानंतर शिस्त लावायला गेला तर तुम्ही तरी तुटता किंवा ते तरी तुटता.
1: त्यांचा इगो जागा होतो, मी का करू.
0: नॅचरल, ते घट्ट झालेलं असतं सिमेंट कॉन्क्रीट, ते त्याला आकार देता येत नाही तुम्हाला, मातीचा गोळा असतो तो. सो असं एकंदरीत साध्या साध्या गोष्टी आहेत. शिक्षकांनी पण ते लक्षात ठेवायला पाहिजे की शाळेमध्ये अगदी लहान वयाची मुलं जे आहेत ते सुद्धा आता जेव्हा येऊन सांगतात ना आमची टीचर बोर आहे, तेव्हा मला असं होतं यार काय काय कुठे किती एवढं लहान पिल्लू मला सांगतंय 10 वर्षाचं टीचरचं बोर आहे आणि टीचरचं मी काही ऐकणार नाही आणि असं. कुठेतरी काहीतरी आपलं सुसंवाद जो आहे मागच्या वेळेला जसं बोललो तो होत नाही आहे आणि तो व्हायला पाहिजे. सो तो प्रत्येकाचा, म्हणजे तो नवरा बायको मधला असो, मुलगा आणि वडील यांच्यातला असो, आजोबा आणि नातू यांच्यातला असो, तो सुसंवाद फार महत्वाचा. आणि ही मुलं अतिशय स्मार्ट असतात, यांना कुटुंबातला एक कमजोर दुवा बरोबर ओळखतात ते.
1: म्हणजे
0: आईने काही सांगितलं की आजोबा आई मला असं म्हण किंवा यु नो उलटा पाट, आणि ते बरोबर त्या कमजोर दुव्याचा फायदा घेतात. आणि आजकाल तुम्ही म्हणाल तर ज्या घरांमध्ये पण आजी आजोबा आहेत ते सध्याच्या टी व्ही सिरियल्स आणि मालिका आणि याच्यामध्ये इतके गुंतलेले आहेत.
1: आजी आजोबा पण
0: वा, त्यांच्या वेळा तुम्ही टाळून बघा, तुम्हाला घरात घेतलं जाणार नाही पुढच्या वेळेला. म्हणजे काही झालं तरी ती मालिकेची वेळ नको जायला, म्हणजे त्यासाठी जेवण ते उशिरा करतील किंवा लवकर आटपून मग टी व्ही सिरियल बघतील आणि त्यावेळेला घरात काय चाललंय काही संबंध नाही.
1: मग हा टी व्हीचा मोबाईलचा पाहायचंच असेल तर ते कसं ऍडजस्ट करावं त्यांनी? पॅरेंट्सनी आणि आजी आजोबांनी
0: त्यांनी बघायला पाहिजे. पण मुळात त्याच्यासाठी तुम्ही एकत्रितपणे तुमचं मीडियाचा टाइम टेबल ठरवायला पाहिजे सगळ्यांनी मिळून घरातल्या, कुठली सिरियल कोणी किती वेळ पाहायची, त्यावेळेला बाकीच्यांनी काय करायचं. मुलांच्याही सिरियल असतात, बघू द्या त्यांना. पण कुठल्याही व्यक्तीने घरातल्या 2 तासापेक्षा जास्त टी व्ही किंवा कम्प्युटर किंवा मोबाईल बघता कामा नये.
1: 24 तासात.
0: आता तुम्ही आजकालच्या या टीनेजर्सकडे बघितलं, किशोरवयीन मुलांकडे मुलींकडे बघितलं तर हे 2 तास कदाचित मोबाईल नसतो यांच्याजवळ, बाकी 22 तास असतो.
1: आणि टीव्ही
0: मध्ये काय बघायचं?
1: अच्छा, टीव्ही संपला.
0: टीव्हीचं आता जवळजवळ संपत आलेलं आहे प्रकरण. मोबाईल आहे, त्याच्यामध्ये सगळ्या ऍप्स आहेत, सगळ्या चॅट्स आहेत.
1: मोबाईलमध्ये जास्त काय?
0: मोबाईलमध्ये इंटरनेट आहे,
1: टीव्ही विश्व आहे.
0: सगळं आहे, पूर्ण ब्रह्म आहे त्याच्यामध्ये. तुम्ही 2 तास काढून बघा मुलांचा मोबाईल.
1: ऍडिक्शनच आहे का?
0: होत ते
1: गरज आहे,
0: गरज पण आहे, ऍडिक्शन पण आहे. मोबाईलचे चांगले पण फायदे आहेत.
1: काय करतात
0: दुष्परिणाम मोबाईल मध्ये तुम्ही?
1: नाही, मुलं ऍडिक्शन म्हणून कडे झुकलेले.
0: मुलंच असं नाही हो, ऍडल्ट सुद्धा.
1: ऍडल्ट तर आहेतच,
0: पालक सुद्धा आहेत.
1: पालक तर ऍडिक्टेड.
0: मी तुम्हाला मी आता मी म्हणतो ना, ही माझी मुलाखत झाली की पहिले मग अशी कोणी काही मेसेज टाकले का, माझं बोलणं चालू असताना कोणाचे फोन आले काही, सगळं मी जाऊन चेक करीन. हे ऍडिक्शन म्हणावं त्याला. पण तुमचा मोबाईल कोणी काढून घेतला किंवा रात्री तुम्ही उठून बघताय मोबाईल मध्ये मला कोणी मेसेज टाकले का? टीनेजर्स मध्ये काय होतं, आय लव्ह यू, आय मिस यू, आणि मग पलीकडनं उत्तर नाही आलं समजा, तर मग आम्हाला झोप नाही लागत. आम्ही ते सारखं अलग उत्तर बघत बसतो. आणि मी समजा एखाद्या माझ्या मित्रमैत्रिणींना एखादा एक मेसेज टाकला आणि त्याच्यावरती कोणाचं लाईक शेअर काही आलेलं नाही, कोणाचं काही कमेंट्स आलेले नाहीत, तर मला असं वाटतं की मला चला मी चुकलो का काय, इथनं बाहेर पडलं काय, मी मला टाकून दिलं काय मित्रमंडळींनी,
1: निग्लेक्ट केलं.
0: त्याला आम्ही फोमो म्हणतो.
1: व्हॉट इज दॅट?
0: फिअर ऑफ मिसिंग आउट.
1: ओके, दे फील निग्लेक्टेड.
0: हा, त्यांना असं वाटतं की मला आता सोडून दिलं या कंपनीने. आणि आता आम्ही म्हणतो की फोमो जो आहे त्याला तुम्ही जोमो करा, म्हणजे जॉय ऑफ मिसिंग आउट. म्हणजे तुम्ही मोबाईलपासनं एक सुट्टी घ्या काही दिवसांची, काही तासांची. तुम्ही कुठे ट्रेकला जा, कुठे फिरायला जा, कुठे मोबाईल मुद्दाम घरी विसरून जा की नाही, आय एम नॉट कनेक्टेड टू दिस इमॅजिनरी जे काही जग आहे माझ्या भोवतीचं, खोटं विश्व जे आहे माझ्या भोवतीचं, त्याच्यापासून मला सुट्टी हवी आहे काही तासांची किंवा काही दिवसांची किंवा काही आठवड्यांची. त्यामुळे मी जेव्हा ट्रेकला जातो किंवा कुठे इकडे तिकडे जातो जिथे रेंज नाही, तर मला इतकं पीसफुल वाटतं. तुम्ही कुठल्याही योग वर्गाला गेलात, योग साधनेच्या प्रशिक्षणाला गेलात, तर ते आधी म्हणतात मोबाईल बाहेर काढून ठेवा, कारण तिथे आम्हाला डिस्ट्रॅक्शन नको. डिस्ट्रॅक्शन म्हणजे व्यत्यय नको आहे. आणि मोबाईल हे सगळ्यात मोठं तुम्ही आणि तुमच्या डेव्हलपमेंटमधलं, तुमच्या प्रगतीमधलं साधन पण असू शकतं, पण व्यत्यय जास्त झालेलं आहे.
1: साधनापेक्षा व्यत्यय जास्त
0: झालं आहे. आणि एस्पेशली या किशोरवयीन मुलांमध्ये याचा जास्त परिणाम होतो, कारण मोबाईलमधनं इतक्या प्रकारचे गुन्हे पण सध्या देत आहेत की म्हणजे या गुन्ह्यांमध्ये जे तुम्ही लैंगिक अत्याचार म्हणू नका, आम्ही प्रिडेटर्स म्हणतो त्यांना, की आजकाल म्हणजे ही मुला मुलींना एक सवय आहे, मोठ्यांनाही सवय आहे म्हणा, आपली सेल्फी टाकायची ऑनलाईन, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा, याच्यावरती व्हिडिओज पण टाकतात. आणि ते व्हिडिओज, ते सेल्फी, ते फोटोग्राफ्स, ते मॉर्फ करतात, ते म्हणजे फोटोशॉपमध्ये जाऊन त्याला मॉडिफाय करतात, परिवर्तित करतात. आणि त्या मुलांना किंवा मुलीला, मुलींमध्ये जास्त प्रमाणात होतं की त्यांना ब्लॅकमेल करण्यात येतं की आमच्या अशा अशा मागण्या म्हणजे दोनच प्रकारचे असतात, की मुलीचे वडील जर श्रीमंत असतील तर पैसे, आणि मुलगी जर दिसायला बरी असेल तर लैंगिक सुखाची मागणी, नाही तर आम्ही तुझा व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल करू. 10 पैकी 9 मुलं मुली हे आपल्या घरी सांगतच नाहीत, ते आतल्यात कुडत बसतात. त्यांना म्हणजे शहर सोडून
1: ट्रस्ट देअर पॅरेंट्स,
0: नाही घाबरलेले असतात.
1: कुणाला?
0: त्या व्यक्तीला जो हे धमकी देतो.
1: मग त्याचं पॅरेंट्सवर कम्युनिकेशन नसल्यामुळे
0: त्याच्यासाठी तुम्ही प्रशिक्षण द्यायला पाहिजे की बाळ तुला जर काही प्रॉब्लेम आला आयुष्यात,
1: सेफेस्ट पर्सन
0: मला येऊन सांग, पुढे काय करायचं आपण एकत्र मिळून करू, याला सुसंवाद म्हणतो आपण.
1: एक्झॅक्टली.
0: तो जर तुम्ही नसेल शिकवला मुलांना, तर ती मुलं कोणाकडे जातील?
1: आणि ते शिकवायलाच पाहिजे
0: 100%.
1: त्याच्याशिवाय त्यांना समजणार
0: नाही,
1: व्यक्त होणं शिकवलंच पाहिजे.
0: प्रॉब्लेम झाल्यानंतर तुमच्याकडनं, पालकांकडनं, मुलांकडनं ही अपेक्षा असे पालकांची की यांनी माझ्याकडे येऊन सांगावं. बरेचसे पालक जे नंतर पश्चाताप पावतात ते की आम्हाला कळलंच नाही, आम्हाला मुलांनी सांगितलंच नाही.
1: तू त्याला शिकवलंच का? त्याला मुलांनी
0: मी कसं विचारणार. पण ते त्याच्यासाठी मी जे म्हणतो ना की मुलांना सगळ्यात जास्त हे पटतं. मी जे काही बोलतो किंवा आम्ही लोक बालरोगतज्ञ जे काही बोलतो या मुलांच्या कार्यशाळांमध्ये पालकांच्या, पालक सगळ्यात जास्त त्यांना पटतं पण ते वळत नाही, कळतं पण
1: का वळत नाही,
0: थोडे ते रिजिड होतात म्हणजे असे कडक होऊन जातात.
1: आई का वडील?
0: दोघंही, कारण दोघांमध्ये सुसंवाद नसतो. मी जेव्हा म्हणजे सांगतो पालकांच्या कार्यशाळेमध्ये की तुम्ही नवरा बायको दोघंही या, आई वडील दोघंही या, तर बरेचदा वडील येतच नाही. कारण वडिलांच्या दृष्टीने आपण जे पहिल्या याच्यामध्ये म्हणालो एपिसोडमध्ये की मुलं संसार घर ही बायकोची जॉब नाही फक्त पैसे कमावणार. सो हे सगळं करायला सुसंवाद फार महत्वाची गोष्ट आहे. पण तुम्ही जर हे मुलांना शिकवलं की सांगितलं निदान आणि तो विश्वास त्यांच्यामध्ये असेल की मला काही प्रॉब्लेम झाला तर मी माझ्या आई वडिलांना पहिले सांगेन. माझ्याकडे येणाऱ्या 10 पैकी 8 मुलांना जर मी विचारलं 10 पैकी 10 मुलांना विचारलं की तुम्ही कोणाकडे जाता तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर 8 मुलं म्हणतात मित्रमैत्रिणींकडे किंवा आम्ही गुगलवरती किंवा सर्च इंजिनवरती शोध लावतो.
1: सर मित्रांकडे जाणं अयोग्य आहे?
0: अजिबात नाही. मित्र उत्तम असतात पण मला फार आवडतात.
1: पण त्यांनाच माहिती नसते तर ते काय सल्ला देणार?
0: मित्रांमध्ये सुद्धा सगळ्याच मित्रांचा प्रभाव जो आहे तो वाईट नसतो. तो फार जरा वेगळा विषय. सो आम्ही त्याला म्हणतो 3 प्रकारचे मित्रांचे प्रभाव असतात. एक म्हणजे नॉर्मेटिव्ह इन्फ्लुअन्स. नॉर्मेटिव्ह इन्फ्लुअन्स म्हणजे स्वाभाविकपणे होणारा प्रभाव. किंवा माझ्या मित्रांनी ठरवलंय आज शाळेला दांडी मारायची, मी पण दांडी मारणार. सगळेजण म्हणाले आज क्लासला दांडी मारून सिनेमाला जायचं, मी पण जाणार.
1: ग्रुप बंक
0: ग्रुप हा ग्रुप बंकिंग. सो ग्रुप बरोबर मी स्वतःला वाहून घेतो. त्याला म्हणतात नॉर्मेटिव्ह ब्रंक. ते अतिशय उत्तम इन्फ्लुअन्स आहे, तो त्यात काही चूक नाही. दुसरा जो आहे तो इन्फॉर्मेशनल इन्फ्लुअन्स म्हणतो. त्याच्यामध्ये आपण आपली गाण्याची म्युझिकची आवड, फॅशन. माझ्या मित्राने फाटक्या जीन्स घातलेत म्हणून मी पण त्या आईवडिलांकडनं मागवणार माझ्या. किंवा भाषेमधले जे काही बदल होतात या वयाच्या मुलांमध्ये, बोलण्याची स्टाईल, शब्दांचा वापर, हा ॲक्सेंट स्टाईल मारणे, त्याने केस वाढवले याने केस वाढवले मी पण वाढवणार. तो इन्फॉर्मेशनल इन्फ्लुअन्स म्हणतो. आणि तिसरा जो आहे तो थोडासा घातक असतो, त्याला फॅसिलिटेटिव्ह इन्फ्लुअन्स म्हणतो आम्ही. फॅसिलिटेटिव्ह इन्फ्लुअन्स हा शक्यतो म्हणजे तुम्ही घरापासून जेव्हा लांब असता किंवा तुमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी घरातलं कोणी नसतं, जे आजकालच्या कुटुंबांमध्ये आहे, त्याच्यामध्ये मग तुम्ही थोडंसं ड्रग्ज घेणे, सेक्शुअल प्रयोग करणे.
1: ड्रग्ज घेणं तुम्ही इतकं वारंवार उल्लेख करतायत आणि यू आर मास्टरिंग दिस सब्जेक्ट. इतकं सोपं आहे सर?
0: अतिशय
1: सोपं. अजूनही तो विचार करू शकत नाही.
0: सगळ्यात जास्त कॉमनली वापरण्यात येणारा ड्रग म्हणजे टोबॅको, म्हणजे तंबाखू. त्याच्यामध्ये गुटखा.
1: एज्युकेटेड क्लास सुद्धा
0: हो. त्यांचे ब्रँड्स बदलतात सर्वजण
1: ब्रँडवर.
0: आता मध्यम वर्गीय कमाई असलेल्या पालकांची मुलं ते कदाचित सिगरेट मॅक्सिमम अफू गांजापर्यंत जात असतील. पण जी हाय क्लास सोसायटीची जी काही सो कॉल्ड फायनान्शियली उच्चभ्रू समाजाची मुलं आहेत त्यांच्यासाठी अनेक उपाय आहेत.
1: नाशिकमध्ये सुद्धा
0: मग तुम्ही आता रेव पार्टीजचं नाव ऐकलं असेल.
1: हो, पेपरमध्ये भरपूर येत असत.
0: तर ते रेव पार्टीमध्ये ही मुलं जातात पार्ट्या करतात. आजकाल पार्ट्या करण्याची व्याख्याही बदलली. बहुतेक मुलामुलींचे जे काही असे उच्चभ्रू म्हणजे आईबापांची मुलं आहेत त्यांच्या पार्ट्या अशा कुठेतरी वाईनी आडला कुठल्या तरी पबमध्ये डिस्को लावून ड्रग्ज घेऊन अशा असतात. आणि बऱ्याचशा वाईनी आड शोधनं परतीहून येणारी मुलं जी असतात पार्ट्या करून त्यांचे अपघात पण होतात. कारण ही मुलं बेदरकारपणे गाडी चालवतात, त्यांच्या डोक्यावर गमेलं नसतं म्हणजे हेल्मेट नसतं, ते अंडर इफेक्ट ऑफ ड्रग असतात. आणि सोबत जर कोणी एखादी अजून मैत्रीण वगैरे असेल तर त्यांना अजूनच चेव येतो. आणि घरी काळजी किंवा जाब विचारायला कोणी पालक असतीलच असं नाही. सो हे सगळे जे काही अपघात होतात ते परत येताना चेवतात. आणि याच्यामध्ये एक हे जे काही रिस्की बिहेवियर आपण म्हणतो समजा अपघातांचं, ते एकात एक नसतं, म्हणजे एकच नसतं. त्याच्याबरोबर ड्रग अब्यूज असतं, त्याच्याबरोबर असुरक्षित सेक्शुअल प्रयोग पण असतात, रिलेशनशिप पण असतात,
1: अब्यूज पण असतो,
0: अब्यूज पण असतो, कधी कधी रेप पण असू शकतो. डेट रेप म्हणतो आम्ही त्याला, डेट रेप.
1: ओके.
0: म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, तुम्ही म्हणजे तुम्ही नाही बाळूने नाही, पण हा एखाद्या पार्टीमध्ये कुठला तरी एक पदार्थ तुमच्या ड्रिंक्समध्ये, कोल्ड ड्रिंक असो, हार्ड ड्रिंक असो, सॉफ्ट ड्रिंक असो, पाण्यात असो साध्या, या पदार्थाला काही चव नसते, त्याला गंध नसतो आणि त्याला वास पण नसतो. सो कोणीही किशोरवयीन मुला मुलीला ते वाटू शकतं की हे अतिशय नॉर्मल सॉफ्ट ड्रिंक आहे. आणि त्या सॉफ्ट ड्रिंकला प्यायल्यानंतर त्या मुलाची किंवा मुलीची 2-3 तासासाठी तिची स्मरणशक्ती पूर्ण नाहीशी होते. तिला काही आठवतच नाही आपण कुठे आहोत काय आहोत. आणि त्या 2-3 तासामध्ये त्या मुलीचा पूर्णपणे वापर केला जातो, तिच्यावर अत्याचार केले जातात आणि जेव्हा तिला आठवतं तेव्हा अंधुक आठवतं. आणि हा जो पदार्थ आहे हा भरपूर सगळीकडे उपलब्ध आहे आणि त्याचा व्यवस्थित वापर सध्या किशोरवयीन मुलांमध्ये तरुणांमध्ये.
1: सर अर्धा तास झालाय, एक शेवटच्या पार्टसाठी माझं प्रामाणिक मध्ये तुम्ही माझ्याबरोबर पुढच्या रविवारी असावं.
0: ओके.
1: आणि सेक्सुअल एज्युकेशन
0: चालेल,
1: कारण मला अजूनही खूप वर्षांपासून त्याच्या त्याविषयावर डिस्कशन होतं, हा शिकवावा का नाही, काय शिकवा का नाही. माझं प्रामाणिक मत आहे ते शिकवल्याशिवाय पर्याय नाही. याबद्दल आपण पुढच्या रविवारी बोलू
0: 100%.
1: मंडळी पुढच्या रविवारी आपल्याला डॉक्टर सेक्शुअल एज्युकेशन बद्दल सांगणार आहे. काही गरज असेल तर फोन करा 8800-16512.
2: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
3: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
2: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
3: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर संगीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल द बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात.
5: मुझे सब पागल कहते हैं और मैं सबको पागल कहती हूँ. कौन सच्चा कौन झूठा क्या मालूम. अरे हाँ,

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा
3: कॉर्नर पाठवायचे ना मग थांबायचं कशाला विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा क्षणात पैसे ट्रान्सफर 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह विश्वास बँक तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास
4: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात हम तुम और वो या चित्रपटामधलं हे गीत आहे वर्मा मलिक यांचं ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: पी के मिश्रा यांचं गीत ऐकूया अनुपमा देशपांडे यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे ए आर रहमान यांचं.

0: हे गीत आपण ऐकलं चोर चोर या चित्रपटातील
1: बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची बळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर
0: आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात लक्ष्मीकांत पेरेलाल यांच्या संगीताने सजलेलं चित्रपट आहे आए दिन बहार के

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हे गीत आहे कालीघटा या चित्रपटामधलं. स्वर मोहम्मद रफी यांचा, आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची

0: साठी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो
3: कॉम्प्लेक्स यांच्या स्वरामध्ये रझिया सुलतान या चित्रपटामधले जान निसार अख्तर यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार खय्याम.

0: मला नेहमीच वाटतं आपला दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
4: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मोहरे या चित्रपटामधलं गीत. गीतकार शक्ती कुमार, संगीत दिलं आहे वनराज भाटिया यांनी.

0: सूर विश्वास कुमार मंच विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात अनुभव या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं हे गीत आहे गुलजार यांचं संगीतकार कानू रॉय

0: सुविधा देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: आवाज या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300208888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमात आता ऐकूया उस पार या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. योगेश यांच्या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत दूर का राही या चित्रपटामधलं. हे गीत आहे शैलेंद्र यांचं. ऐकूया संगीतकार किशोर कुमार आणि सुलक्षणा पंडित यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत इंदिवर यांचं. हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत कश्मकश या चित्रपटामधलं.
2: जितना जरूरी मन का

कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं मर्यादा या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: स्वतः लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया मन्नाडे यांनी गायलेलं योगेश यांचं गीत आनंद या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे सलील चौधरी यांनी.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात काला आदमी या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: बजे
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

कार्यक्रमात आता ऐकूयात चौकीदार या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: सूर विश्वास कुमार मंच, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच, शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ, विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी, सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट, आयोजक विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक।
1: एहसान रिझवी यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत मुकेश आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये। बेकसूर या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे अनिल विश्वास यांनी।

0: ही फरमाईश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं आणि हे गीत ऐकूयात अंगण या चित्रपटामधलं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: जसविंदर नरुला यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. फिजा या चित्रपटामधलं संगीतकार अनु मलिक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत आशा भोसले यांनी गायलेलं मेरा नाम जोकर या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: तुमच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे प्रेम जालंधारी यांचं एक थी रीता या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथ.
1: कार्यक्रमात आता ऐकूया प्रेम पर्वत या चित्रपटामधलं मिन्नो पुरुषोत्तम यांनी गायलेलं जान निसार अख्तर यांचं गीत. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मी माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं गीत. असद भूपाली यांची गीतरचना, गीताला संगीत आहे राजकोमल यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज मन.

0: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची, विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

प्रौढ विश्वास कुमार मंच विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: है हो मुझे देख कर आपका।
1: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे।
2: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
1: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना।
2: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
1: म्हणजे
2: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो।
1: ते कसं काय?
2: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो। तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर।
1: हो लगेचच कॉल करतो।

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक. टाइम चेक
2: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास कार्ड, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: लेफ्ट राइट डिब्री टाइम.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

सूर्यविश्वास कुमार मंच विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर्यविश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने, साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता, ठिकाण विश्वास कार्ड, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडियो विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेध सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

विश्वास कुमार मंच, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ, विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी, सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट, आयोजक विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
1: हाँ तो नैनो में
2: बिंदिया है.
1: माथे पे
2: बिंदिया है.
1: तो बालों में
2: गजरा है.
1: आँखों में
2: गजरा है.

0: सुरुवात नव्या स्वप्नांसाठी. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: पहले तो आँख मिलाना, फिर थोड़ा सा शर्माना, शर्मा के चले जाना, अरे वाह वाह वाह वाह.

0: अरे वाह वाह वाह वाह
1: भगवान भगवान।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: एक है अपनी जमीन.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप. डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक

रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

सूर विश्वास कुमार मंच, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ, विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी, सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट, आयोजक विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमेत सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: अचानक पैशांची गरज आहे पण FD मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016500.

0: जिसने अलहाई गज
1: हाय
0: जिसने अलहाई गज दी

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

सूर विश्वास कुमार मंच, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ, विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी, सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट, आयोजक विश्वास ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, संकल्पना विनायक रानडे, शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण विश्वास हब, विश्वास गार्डन।

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास कार्यालय ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

मनःशांतीच्या या आनंद वनभवनात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामींच्या अलौकिक जीवन यात्रेचं, त्यांच्या आकाशव्यापी कार्याचं वर्णन तरी कसं करायचं. चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच रामनवमीला हा राम अवतार प्रगटला. मराठवाड्याच्या जामगावी राम जन्मोत्सव सुरू असतानाच ठोसरांचा नारायण जन्माला आला. बालपणाच्या निरागस दिवसामध्येच चिंता करतो विश्वाची हा ध्यास ज्यांना लागला, त्या संत श्रेष्ठ रामदासांचं अवघं आयुष्यच एक करुणाष्टक होत. निरीक्षण, चिंतन, व्यासंग, सुखदुःखांचे पहाड पचवून रामदासांचा प्रत्येक श्वासच दासबोध झाला. जय जय रघुवीर समर्थ ही त्यांची अनुभूती होती. जीवनाच्या पूर्वार्धात सर्व शास्त्रांचा व्यासंग केल्यानंतर भोवतीच्या धर्ममार्तंड आणि विद्वज्जनांची असंख्य मतमतांतर ऐकल्यानंतर रामदास एकाच निष्कर्षाप्रत आले, भक्ती विण सर्व क्षीण. प्रत्येक क्षणाच्या मंथनातून नवनीताप्रमाणे व्यक्त झालेला सत्य कोणते मानावे या ध्यासाचा हा प्रवास, त्या अंतरीच्या प्रवासाची ही एक तगमग.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूरविश्वास रम्य सकाळी शास्त्रोक्त सुरांची बरसात. बासरी वादक मानस अनुराग राकेश रासने. साथसंगत तबला सुमित सावंत. आयोजक विश्वास लीलावती जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक. रुचिता महाजन ठाकूर. समन्वयक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. संकल्पना विनायक रानडे. प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी. सूत्रसंचालन डॉक्टर स्मिता मालपुरे. रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 7 वाजता. ठिकाण विश्वास गार्डन ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या

सूर विश्वास कुमार मंच विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित सूर विश्वास कुमार मंच शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय सायंकाळ विशेष मार्गदर्शन शास्त्रीय गायिका सौ कल्याणी दसकर तत्ववादी सहभाग विजडम हाय इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सूत्रसंचालन विनया देशपांडे बापट आयोजक विश्वास ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज चिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता ठाकूर कार्यकारी संचालक रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ संकल्पना विनायक रानडे शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.